हाय, मी आरती स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. हाय, मी आरती स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

आता रेडिओ मनभावनसोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून, बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो आणि आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आपलेपणा असावा, अर्थात आपला स्वाभिमान जपून। त्यासाठी कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका, त्यात तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल। बदल हवा असेल तर प्रथम स्वतः बदला, कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार आणि अनुसरून देखील करणार। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये मी आपलं स्वागत करते. आज शुक्रवार दिनांक 8 मे. आजचा दिवस म्हणजे माणुसकी आणि सेवाभावाचं प्रतीक आहे. जागतिक रेडक्रॉस दिन. मानवतेची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या जीन हॅनी ड्युनॉन्ट यांचा आज जन्मदिवस. हा दिवस जगातील सर्व स्वयंसेवक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक थॅलेसेमिया दिवस. या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. स्वामी चिन्मयानंद, महान आध्यात्मिक गुरु आणि चिन्मय मिशनचे संस्थापक यांची आज जयंती. त्यांनी भगवद्गीतेचा संदेश जगभर पोहोचवला. हेनी ड्युनॉन्ट, रेडक्रॉसचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्काराचे पहिले मानकरी. तर पुण्यतिथी आहे देवीप्रसाद राय चौधरी, प्रसिद्ध भारतीय शिल्पकार आणि चित्रकार, ज्यांनी श्रम की विजय हे प्रसिद्ध शिल्प घडवलं. आणि आजची बोधकथा. एका जंगलात आग लागली होती. एक छोटी चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून आगीवर टाकत होती. हे पाहून एक हत्ती असून म्हणाला, तुझ्या थेंबभर पाण्याने ही आग विझणार आहे का? चिमणी शांतपणे म्हणाली, मला माहिती आहे आग विझणार नाही, पण जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तात्पर्य हेच, तुमचं योगदान किती मोठं आहे यापेक्षा तुमची नियत आणि प्रयत्न किती प्रामाणिक आहेत हे महत्त्वाचं असतं. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. शुभदिन आयरो आपण ऐकत आहात. माणुसकी हाच खरा धर्म आणि सेवा हाच खरा मार्ग. ज्या दिवशी तुमच्या हाताने एखाद्या गरजूला मदत होते तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ दिवस असतो. चांगल्या विचारांची सुरुवात हीच दिवसाची सर्वात चांगली मुहूर्तमेढ आहे. आज रेडक्रॉस दिनानिमित्त आपणही संकल्प करूया की आपल्या परीने कोणाचं तरी दुःख कमी व्हायला प्रयत्न करूया. माणुसकी जपूया, आनंदी राहूया. धन्यवाद. शुभदिन आयोरेमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. नमस्कार.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हा।

श्रीराम समर्थ 8 मे भगवंताचे अनुसंधान राखावे. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतो. तसेच शरीराचे आहे, शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याच्या मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी शुक्रणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताच्या अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे, अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही, तो उड्या मारील वाकडा तिकडा पोहेल. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. त्याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्तीशिवाय कशाचाही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे, तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवनातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही, तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहील आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, तू मला आपला म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उंदीर हे नाव काढल्याबरोबर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आणि का बरं नको राहिला, किती मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर आपल्याला त्रासदायक आहेत. घरातील नुकसानीबरोबर शेतातील नुकसानीत सुद्धा त्यांचा फार मोठा हिस्सा आहे. विशेषतः गव्हासारखं जर पीक असेल तर त्यामध्ये उंदीरापासून होणारं नुकसान आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे उंदीर आहेत, या उंदिराचं प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडं जाणून घेऊया. आज आपण पाहतो की उंदीर हे पिकांनाच नुसतं नुकसान करत नाहीत, तर ठिबक सिंचन सारख्या ज्या नळ्या आहेत, ठिबक सिंचन संच जे आहेत, त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. तर उंदिराचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही एकाच प्रकारच्या उपाययोजना ह्या प्रभावशाली दिसत नाहीत. म्हणून एकाच वेळी अनेक उपाययोजना आपल्याला उंदिराच्या व्यवस्थापनासाठी करणं गरजेचं असतं. उंदीर जे आहेत हे ऊसाच्या शेतात ऊस कुरतडून खातात, गव्हाच्या शेतामध्ये गव्हाचं सुद्धा कुरतडून नुकसान करतात. तर हे काही महत्वाचे पिकं ज्याच्यामध्ये त्यांचं नुकसान दिसतं. ठिबक सिंचनाचा जसं मी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लॅटरलचे जे तुकडे करण्याचं जे काम आहे ते सुद्धा उंदरामुळे बऱ्याच वेळा आपल्याला आढळतं. त्यामुळे पाणी व्यवस्थापनात सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तर उंदीर व्यवस्थापनाच्या पद्धतीचा जेव्हा अभ्यास करतो तर हा फार मोठा हुशार प्राणी आहे. जसं आपण म्हणतो की सगळे प्रयोग हे सर्वप्रथम उंदरावर केले जातात आणि नंतर माणसावर, तर येऊन आपण जाणू शकतो की किती हुशार प्राणी. तर याच्यासाठी दोन तीन एकत्र पद्धती आपल्याला वापरणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे की बा सापळ्याद्वारे आपण उंदिराचा बंदोबस्त केला पाहिजे. सापळा याचा अर्थ असा की बा उंदीर जिवंत पकडून देणारे सापळे किंवा वंडर ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, ते आपण जर वापरले तर एकावेळी जास्तीत जास्त उंदीर पकडले जातात. सुरुवातीला आपण पिंजऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करतो की पिंजऱ्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लागणारं खाद्य ठेवायचं, उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात आणि एकदा पिंजऱ्यात गेला उंदीर बाहेर येत नाही आणि त्याचा नाश करू शकतो. पण सगळ्यात प्रभावशाली पद्धत आपण आजही सांगतो ती म्हणजे विषारी आमिषाचा वापर, ज्याला पॉयझन बेड्स असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड नावाचं उंदीरनाशक आपण शिफारस केलेलं आहे. तर झिंक फॉस्फाईड धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल, म्हणजे साधारणतः एक भाग झिंक फॉस्फाईड आणि 50 बॅग धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल आपण जर एकत्र केलं तर साधारणतः 1 किलो धान्याच्या भरड्यासाठी 20 ग्रॅम जे आहे ते आपल्याला झिंक फॉस्फाईड लागतं आणि थोडंसं गोड तेल लागतं. तर सुरुवातीला काय करायचं की बा शेतामध्ये असणारे बिळ आपण पाहिजे आणि बिळामध्ये हा जो धान्याचा भरडा किंवा आपण जो पिठाचा उंडा तयार केलेला आहे तो, त्यानंतर मग आपण जे झिंक फॉस्फाईडयुक्त जे आमिष तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की 1 किलो भरड्यासाठी साधारणतः 20 ग्रॅम जे आपण वापरणार आहोत झिंक फॉस्फाईड आणि थोडंसं गोळे देईल, याचे चांगल्या प्रकारे आमिष तयार केलेले जे गोळे आहेत किंवा छोट्याशा गोळ्या आहेत त्याच्या, त्या आपण त्या बिळामध्ये टाकायचे आणि ते लिपून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की हे उंदीर ते खातील आणि त्यांचा नाश होईल. तर झिंक फॉस्फेटचा वापर सुद्धा आपण करू शकता, पण करत असताना हा वापर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार करावा. झिंक फॉस्फेट हे अतिशय घातक विष आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण प्रभावीशालरित्या करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. म्हणून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: बुद्धी हे माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. माणसाला लाभलेल्या या शक्तीमुळेच त्याला निसर्गातल्या अनेक तत्वांचं गूढ उकलता आलं आणि आपलं जीवन अधिकाधिक सुखी करता आलं. माणसाच्या बुद्धीची दौड वेगानं चालू आहे. या बुद्धीचा माणसाला रास्त अभिमान आहे, पण निसर्गाला नमवणारा हा मानव कुठंतरी थिटा पडतो. त्यालाही कशाचं तरी पुढे नमावं लागतं. त्याची बुद्धी पराभूत होते हे सत्य सांगणारं हे सुभाषित. यदा विनाशो भूतानां दृश्यते कालोचिदितः तदा कार्ये प्रद्याम्यति नरः कालं वशं गतः. काळानं ओढवलेला माणसाचा विनाश जेव्हा जवळ दिसू लागतो तेव्हा काळाच्या अधीन झालेले लोक कर्तव्याच्या बाबतीत चुका करतात. प्रयत्न करूनही ज्या अदृश्य पण सर्व सामर्थ्यवान कारणामुळं माणसाचं इप्सित साध्य होत नाही त्या कारणाला मग तो देव, दैव, काळ असं काहीतरी नाव देतो. इथं याच काळाचा उल्लेख आहे. अखेर माणसाचं अस्तित्वच या काळाच्या हातात आहे आणि माणसाच्या आयुष्यात पूर्णविराम टाकावा असं जर त्यानं योजलं तर मनुष्य काहीही करू शकत नाही. ज्या बुद्धीचा त्याला एवढा अभिमान तीच का कोण जाणे चुका करू लागते. याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे या व्यक्ती कर्तव्य कर्मात चुकत राहतात. इथंच माणसाची बुद्धी पराभूत होते, कारण ती विपरीत झालेली असते. मग किती प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की माणसानं बुद्धीवर भरोसा ठेवू नये किंवा तिचा वापर करू नये. काळाचं सामर्थ्य सांगताना मनुष्याला निराशावादी बनवावं हा हेतू नाही, तर अखेर मनुष्याच्या कर्तृत्वालाही मर्यादा आहेत हे लक्षात घ्यावं आणि अहंकाराचा वारा लागू देऊ नये हे सुचवण्याचा हेतू आहे. दैवम चैवात्र पंचमम, दैव हे पाचवं कारण आहे हे सांगताना भगवद्गीतेचाही हेतू तोच आहे. दैव वा चिकवावा हा नाही. बुद्धीचं, ज्ञानाचं महत्व नेहमीच मोठं मानलंय आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारावर, निर्णयावर अनेकांचं भवितव्य अवलंबून असतं तेव्हा तर विवेकाला, ज्ञानाला, संयमाला फार महत्व येतं. या सुभाषितात तेच तर सांगितलंय. अकृतात्मनं मासाद्य राजा नमयते रमता, समृद्धानी विनश्यती राष्ट्राणी नगराणी च. मनावर ज्ञानाचा संस्कार नसलेला, अन्यायाच्या ठिकाणी आसक्त असलेला राजा लाभल्यानं समृद्ध राष्ट्र आणि नगर नाश पावतात. राजाच्या निर्णयावर राष्ट्राचं भवितव्य अवलंबून असतं तेव्हा योग्य निर्णय घेण्याची शक्ती राजाजवळ असली पाहिजे. ती लाभण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे ज्ञान. राजा स्वतः ज्ञानी बहुश्रुत असला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तो स्वतंत्रपणे विचार करू शकेल. आणखी एक लक्षण म्हणजे न्याय्य बुद्धी, जागृत असणं. ही दोन्ही असली तर त्या राजाच्या नेतृत्वाखालील राष्ट्र ऐश्वर्याचं शिखर गाठतं. या उलट या दोन्हीच्या अभावी समृद्ध राष्ट्रही भिकेला लागतं. आपला एखादाही निर्णय चुकीचा राष्ट्राचा इतिहास पालटू शकतो. हे ध्यानात घेऊन राजानं ज्ञान आणि न्यायबुद्धी यांची कास धरली पाहिजे. यासाठी चांगल्या सल्लागारांची गरज असते. एकटा राजा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याला कौटिल्य अर्थशास्त्रात एक सुरेख उपमा दिलेले, चक्रमेकम न वर्तते, एक चाक चालू शकत नाही. ते त्याला दुसऱ्याची साथ लाभली म्हणजे अखंड गती प्राप्त होऊ शकते. मुळात एक चाक चालणं कठीण आणि तेही मोडकं असलं तर मग सारच संपलं.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कभी कभी ऐसा होता है कि हम जिस चीज़ की तलाश में पूरी उम्र भटकते हैं जब वो अचानक हमारे सामने आ जाती हैं तो हम ठिटक जाते हैं. हमें लगता है कि क्या हम वाकई इसके काबिल हैं. कबीर साहब आज एक ऐसी ही विवशता और अहोभाव की बात कर रहे हैं. वे उस प्रियतम को खोजने निकले थे और वो अचानक सामने खड़ा मिल गया, लेकिन उस नूर के सामने कबीर को अपना ही अस्तित्व धुंधला नजर आने लगा। आज का दोहा परमात्मा की उज्ज्वलता और मनुष्य की विनम्रता का अद्भुत संगम है। आइए जानते हैं उस मिलन के क्षण की झिझक क्या है। श्रोताओं, इस दोहे में कबीर साहब ने आत्मा को एक दुल्हन के रूप में और परमात्मा को प्रियतम के रूप में चित्रित किया है। जा कारण मैं ढूंढता सम्मुख मिलिया आई, तन मैली पिव उजला लागी न सको पाई। जा

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Regional.
1: श्रोते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन, एक खास संधि तुम आवड़त गाण संगी थे ही थेट रेडियो वर तुम्हार मनातल कुछ गाण कई खास आठवनी शुभेच्छा कि तुम्स मत आम शेयर करा दर मंगलवार दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433 तेव्हा विसरू नका दर मंगलवार दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी गायक कलाकार लता मंगेशकर अनूप घोषाल संगीतकार आर डी बर्मन श्रोते हो आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं तुझसे

0: स्वरा आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, न तुम ठहरे न मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं. असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते, तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: हाय, मी आर्जेस्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान. इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं, डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना, अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

ಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡಗನೇ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए। हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे। नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार एस डी बर्मन मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर जे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात, हो ना?

0: ऐकून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: ऐकूया ये वादा रहा या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सनम तेरी कसम या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करा आप ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: उमराजान या चित्रपटामधलं शहरे यार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जय शुभांगी सोबत. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा करत करत त्यांच्या उपक्रमांविषयी, प्रवासाविषयी जाणून घेतो. तर आजसुद्धा आपल्यासोबत आहेत श्रीमती शीतल डिगंबर सोनार, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सोनवद बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव, येथे त्यांची सेवा त्या देत आहेत. एमए डीएड शिक्षण असून त्यांना नुकताच पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड विनोबा ऍप तर्फे देण्यात आलेला आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: मॅडम सुरुवातीला सांगा, सुरुवातीला तर तुमचं अभिनंदन तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्याबद्दल. आणि कितव्यांदा मिळतोय हा अवॉर्ड?
1: मॅडम माझी सुरुवात मी सांगते. मी आधी बदली व्हायच्या आधी जीप शाळा चिंचपूर येथे कार्यरत होती. मग मध्यंतरी आमच्या आता बदल्या झाल्या, 8 महिने झाले मला बदली करून. मग नव्या शाळेवर गेल्यावर सुरुवातीला मला खूपच म्हणजे बोर व्हायचं, कारण त्या आधीच्या मुलांशी जी नाळ जुळलेली राहते आमची, तर तिकडे मला 15 दिवस खूप जड गेलं. म्हणजे मला डायरेक्ट रडू यायचं की बदली एक तर मे मध्ये व्हायला पाहिजे होती किंवा जून मध्ये व्हायला पाहिजे होती. मग थोडा महिनाभर मला त्रास झाला. मग कुठेतरी त्या पोरांशी मी जुळली. मग कुठेतरी माझं चित्त लागायला लागलं त्या शाळेवर. मग मी रोज बघितलं त्या मुलांमध्ये, 10 ते 5 माझा वेळ कुठे जायचा मॅडम, कि मोबाईल पण बघायला वेळ नसायचा. माझ्या मुलींचा फोन यायचा ना, तर तोही बघायला वेळ नसायचा. मग माझ्या मैत्रिणीने, मी आज तिचं नाव, तिला धन्यवाद देते दीपालीला, की तिने मला सुचवलं की तू व्हिडिओ बनव आणि विनोबा ऍपला टाक. मलाही सुरुवातीला हे आवडायचं नाही, पण मग मी व्हिडिओ करत गेली, मुलांचा रिस्पॉन्स इतका छान भेटला मॅडम, तर मला हा अवॉर्ड पहिल्यांदा मिळाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, मी क्लस्टरला नाही, ब्लॉकला नाही, तर डायरेक्ट जिल्ह्यावरचा घेतला. या 6 महिन्यात मी पहिला पुरस्कार घेतला, तोही जिल्ह्यावरचा घेतला.
0: क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा.
1: धन्यवाद.
0: सांगा ना, कुठले कुठले उपक्रम तुम्ही घेतले मुलांकडनं?
1: मॅडम मी सगळे घेतले, जे शिक्षणाच्या व्यतिरिक्त पण घेतले, म्हणजे इव्हन मातीकामापासून किल्ला बनवण्यापासून सगळं सगळं घेतलं मुलांचं. याच्यात मॉर्निंग असेंब्लीपासून सुरुवात केली, मॉर्निंग असेंब्ली, स्पेलिंग बी, स्पोकन इंग्लिश, कविता वाचन, महावाचन, त्याच्यात इंग्लिश, मराठी सगळं घेतलं त्यांचं. मग जसं जसं घेत गेली तसं तसं त्या मुलांना उत्सुकता, म्हणजे अगदी माझे 34 मुलांमधले 32 मुलं व्हिडिओमध्ये सहभागी असतात. मग मी डिवायडेशन करून घेते त्यांचं, याला आज स्पोकन इंग्लिशला घेतलं ना, तर याला स्पेल बीला टाकायचं, आणि मॉर्निंग असेंब्लीला तर सगळ्यांनाच टाकते.
0: सगळ्यांनाच. अच्छा अच्छा. कसा असतो हा अनुभव प्राथमिक वयोगटातील मुलांशी संवाद साधताना किंवा त्यांना हँडल करताना?
1: खूप छान वाटतं मॅडम. कसं असतं, आमच्याकडे ना ग्रामीण भागातली मुलं असतात, म्हणजे ते असं प्रांजळ मनाने आमच्याजवळ सगळं शेअर करतात. इव्हन घरी आईने रागवलं तरी ते आमच्याजवळ, जसं आम्ही एंट्री करतो की ते लाईव्ह न्यूज कसे असतात ना, ब्रेकिंग न्यूज सारखे, ते तसे धावत आमच्याकडे येतात. मॅडम हे झालं, मॅडम तसं झालं, ते सांगून अगदी 0 मिनिटात मोकळे होतात. काय काय झालं किंवा 5 ला शाळा सुटल्यानंतर पासून तर सकाळी आम्ही 10 ला येईस तोपर्यंत सगळं ते भराभरा भराभरा सांगून मोकळे होतात. म्हणजे आमचा दिवस सुरू व्हायला आम्हाला बॅकग्राऊंड सगळं कळून गेलेलं राहतं की आत्ता यांच्यासोबत असं वागायचं, कोणाला रागवलेलं असलं, कोणाला मारलेलं असलं, तर आम्हाला ती आयडिया येऊन जाते आज याच्याशी कसं ट्रीट करायचंय.
0: आणि किती छान वाटतं ना, आपण थोड्या वेळापूर्वी रागवलेलं असतं तोच मुलगा आपल्याशी लगेच थोड्या वेळाने येऊन बोलतो.
1: तुम्हाला आता एक इन्सिडेंट सांगते मॅडम. मी आमच्याकडे दिवाळीनंतर काय होतं, ऊस तोड कामगार मुलं असतात ना, ते चालले जातात आणि वीटभट्टीवाले. मग जसे आमच्याकडचे जातात तसेच दुसरीकडचे मुलं आमच्या गावात येतात. मग मी असा शोध लावून घेतो आम्ही त्यांचा, आणि ते शाळेत आले तर मी आनंदाने बसू देते. कारण का, ते मुलं गेल्यानंतर माझा वर्ग पूर्ण भरलेला, मला पूर्ण वर्ग भरलेला आवडतो. मग ती मुलगी, आमचा निपुणचा पेपर चालू होता, निपुणची परीक्षा आमची मोबाईलला होते. आता तिचं नाव नसल्यामुळे मी काही तिचा पेपर घेऊ शकली नाही. मग ती आली माझ्याजवळ, मॅडम माझा पण पेपर घ्या ना. मग ठीक आहे म्हटलं, आता काहीतरी आपण जुगाड करू, हिला नुसतं मोबाईलला बोलू देऊ. मग ती आली, मॅडम तुमचा मोबाईल तर फारच खराब झाला आहे. म्हटलं हो ना बाई, पगार झाला नाही, घेईल नंतर. मॅडम तुम्ही काळजी नका करू, मी मोठी झाली ना तुम्हाला आयफोन घेऊन.
0: किती छान,
1: ती वीट भट्टीवर काम करणारी मुलगी. मला खूप आनंद झाला मॅडम. मी म्हणजे माझ्या 17 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये असं विसरू शकणार नाही
0: की भारावून गेल्यासारखं झालं असेल त्यावेळेला
1: ती. आणि आयफोन सांगते मॅडम की किती ह्या मुलांची टेक्नॉलॉजी, आयफोन प्रो मॅक्स असे नावं मुलं सांगायला लागले की मला पण माहित नाही ती त्यांना माहिती होती.
0: पण किती मनमोकळेपणाने तिने सहज बोलून गेली आणि ते आपल्या मनात कोरलं गेलं, किती छान वाटलं. हेच असतं शिक्षकाची एक वेगळी संपत्ती ही असते
1: की ज्यातून निस्वार्थ
0: प्रेम असतं आणि तेच समाधान खरं असतं. छान. आणखी काय अनुभव आहेत तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातले, तेही शेअर करू शकता.
1: अनुभव तसे खूप छान छान मॅडम, म्हणजे अविस्मरणीयच असतात हे अनुभव की मुलांशी. आजही मी आता माझ्या आतापर्यंतची ही चौथी शाळा आहे, त्या मुलांचे फोन येतात. आता पहिल्या बॅचचे मुलांचे लग्न झाले समजा, हा तर त्यांचेही फोन येतात, त्यांच्या मुलांनाही ते घेऊन येतात भेटायला. खूप छान वाटतं की आपण मुलांना दिलेलं हे काही कोणत्या का रूपाने होईना आपल्याला ते त्याची पावती परत मिळते. चांगल्या याच्यावर नोकरीला लागले. आता एक इन्सिडेंट, हा मी रेल्वेने जात असताना एक विद्यार्थी मला भेटला. मी त्याला ओळखलं नाही मॅडम, कारण तो आता बराच मोठा होऊन गेलेला पहिल्या बॅचचा. मॅडम तुम्ही मला ओळखलं का? मी म्हटलं नाही. तो म्हणतो मी दीपक. मग त्याने शाळेचं नाव सांगितलं. अरे हो. मग तो पाया वगैरे पडला. म्हणजे आपण दिलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे हे मला त्याच्या याच्यातून दिसून आलं.
0: अजून कुठल्या उपक्रमासाठी तुम्ही काय करा? म्हणजे आपण जसं म्हणतो कृतियुक्त शिक्षण दिलं गेलं पाहिजे, सध्याची म्हणजे गरज आहे ती. तर कृतियुक्त शिक्षण देण्यासाठी कुठल्या कुठल्या उपक्रमातून तुम्ही त्यांना शिकवतात?
1: आता बघा मॅडम, पूर्वी कसं होतं, आता खडू आणि फळा इतकंच. आता आम्ही दररोज जे अध्यापन करतो ते कृती बेसनेच आमचं अध्यापन चालतं.
0: बरोबर.
1: आता समजा मॅथचं एखादा घटक घ्यायचा आहे, तो कृतीनेच, म्हणजे त्या मुलांनाही आम्ही सोबत घेऊन कृती अध्ययन अध्यापन आमचं चालू असतं. आता एखादा उपक्रम घ्यायचा आहे, आनंद मेळावा घ्यायचा आहे, मग त्या आनंद मेळाव्यात ते मुलं काय करतात, स्वतः तयार केलेल्या वस्तू बऱ्याचदा आणतात. मग त्यांना कृती आपण विचारतो, मग त्यांना ती सांगता आली पाहिजे. आम्ही बऱ्याचदा त्यांना रेफर करतो की शक्यतोवर स्वतः. मग आम्ही गॅस विरहित ऍक्टिव्हिटी, मग त्या मुलांनी मग ते सँडविच, म्हणजे ते स्वतः केल्याचा त्यांना हा स्वतः अनुभव घेतात. आणि दुसरी गोष्ट सांगते, आता आम्ही पोषण आहारात जो भाजीपाला टाकतो की नाही तो तर परस बागेचा घेतोच, पण त्या व्यतिरिक्त तो कमी पडतो ना, मग आम्ही बाजारातून आणतो. मग आम्ही रोज 2 जोड्या लावतो त्यांच्या आणि बाजारात पाठवतो. मग ते डायरी घेऊन जातात आणि मी त्यांना सांगते की बघा दुकानदार काय देतोय, किती वजन ते लक्ष ठेवायचं. मग ते सांगतात मॅडम आज एवढंच वजन ठेवलं होतं, आज एवढंच ठेवलं होतं. मग ते बरोबर कृतीयुक्त म्हणजे त्यांच्या लक्षातही
0: येतं.
1: मग हा मग जी वस्तू महाग असली ही महाग होती ना, मग ही कमी मिळाली मॅडम, ते बरोबर निरोप आणतात.
0: अच्छा, वा वा वा. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि त्यातून त्यांचं शिक्षण हे चालत असतं. खूप छान. आपल्या जे डिजिटल क्रांती झालेली आहे किंवा आपलं जे सगळं आपलं डिजिटल झालेलं आहे, वर्क असो कुठलंही असो, तर ते कसं उपयुक्त आहे तुम्हाला काय वाटतं, कितपत उपयुक्त आहे?
1: मॅडम ते पाहिलं तर तसं खूप उपयुक्त आहे, कारण आज डिजिटल युगात AI शिवाय पर्यायच नाही. आणि पण मुलांच्या हातात जर मोबाईल गेला ना तो काही वेळेला अतिरेक होऊन जातो. मोबाईल खरं जितका चांगला आहे ना तितका प्रचंड तो हानिकारक पण आहे. पण काय बघायचं हे जर मुलांना कळलं ना तर ते व्यवस्थित. आता समजा आम्ही आज शिक्षणाधिकारी साहेबांकडे गेलो, माननीय निलेश पाटील साहेबांनी तेच सांगितलं की फ्रेंच लँग्वेज आता चालू करायची. आम्हालाही खूप आनंद झाला की चला विद्यार्थ्यांच्या आधी आपण विद्यार्थी होऊया, आपण शिकूया आणि मग मुलांना शिकवूया. म्हणजे स्वतः विद्यार्थी व्हायला पण खूप छान वाटतं मॅडम.
0: खरंच. आणि आपण शिकतच असतो, आपल्या आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला भेटते ती प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असते. मग ते आपले विद्यार्थी जरी असले तरी त्यांच्याकडनं आपल्याला बरंच शिकायला मिळतं.
1: मी माझ्या विद्यार्थ्यांकडून दिवसभरात एक तरी गोष्ट त्यांच्याकडून घेते मॅडम. आता तुम्हाला एक प्रसंग सांगते. आमचा आनंद मेळावा होता, मग असे स्टॉल लावले आम्ही. आता स्टॉल लावले म्हणजे तिथे कचरा होईलच, कारण ते प्लेट वगैरे. मग आम्ही असे खोके ठेवले, खोके कमी पडले, मग डस्टबिन आणले मुलांनी, हे डस्टबिन ठेवूया. मग आता डस्टबिनचा विषय काय होतो, त्याला ते जे झाकण असतं वरचं ते पाय ठेवल्याशिवाय ते ओपन होत नाही, मग प्रत्येक वेळा खाली कोण वाकेल. मग माझ्या चौथीच्या मुलीने एक आयडिया केली, मॅडम थांबा मी सांगते. तिने ती कडी जी होती बादलीची ती डस्टबिनची ती आतून टाकली आणि झाकण बाहेरून, म्हणजे ते जोपर्यंत कार्यक्रम राहील तोपर्यंत ते ओपनच राहील. मग मला पण विचार पडला की आपल्या डोक्यात कसं आलं नाही, जे इला जमलं ते आपल्याला नाही जमलं.
0: तेच म्हणते मी, विद्यार्थ्यांकडनंही बरंच काही आपण शिकत असतो.
1: म्हणजे विद्यार्थ्यांकडून पण मी तर रोज काही ना काही शिकतेच.
0: विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऐपला तर प्रथम मी खूप खूप धन्यवाद देईल मॅडम. विनोबा ऐप आला नसतं तर मी इथे एवढं बोलू शकली नसती आणि मला हा प्लॅटफॉर्म मिळाला नसता.
0: खरंय खरंय. तर छान शेअरिंग होतं विनोबा ॲपद्वारे, एकमेकांना मिळतात, एकमेकांचे आयडियाज मिळतात, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना ते अध्यापन अध्ययनातून सगळं करून घेऊ शकतो. छानच.
1: आणि माझी आता एकच इच्छा आहे की माझ्या विद्यार्थ्यांनाही एकदा ह्या रेडिओला आणायचंय.
0: नक्कीच.
1: आणि त्यांची मुलाखत
0: नक्की प्रसारित करू. तुम्हाला आतापासून आमंत्रण देते, विद्यार्थी तयार करा, त्यांचा छान कार्यक्रम बसवा आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन या, आपण नक्कीच तो रेडिओवर ब्रॉडकास्ट करूया. चालेल चालेल. जाता जाता भावी शिक्षकांना काय सांगाल?
1: भावी शिक्षकांना मी हेच सांगेल मॅडम की आपण शिक्षक म्हटल्यानंतर आपल्यावर भविष्याची जी पिढी आहे ती आपल्यावरच अवलंबून आहे. म्हणून आपलं शिक्षकाचं वर्तन असं असलं पाहिजे की त्या विद्यार्थी पण तसाच घडला पाहिजे. विद्यार्थी म्हणजे नुसतं विषय शिकवले म्हणजे ते त्याचं शिक्षण नव्हे, तर त्याच्या कौशल्य आणि त्याच्या ज्या क्षमता आहेत त्या ओळखून त्याच्या कलागुणांना जर वाव दिला तर तो विद्यार्थी भविष्यात नक्कीच मोठा होईल आणि आपल्यापेक्षाही मोठा होईल, अजून चांगली प्रगती करेल.
0: खरंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जो झटतो शिक्षक तो खरा शिक्षक आणि जो उत्तम नागरिक घडवतो तो खरा शिक्षक असं मलाही वाटतं. तर खूप छान माहिती मॅडम आपण दिली, तुमचे अनुभव सांगितले, प्रसंग शेअर केले, त्याबद्दल मनस्वी आभार. थँक्यू.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या या खास मुलाखतीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या तरुण पिढीचं बदलतं विश्व, त्यांची विचारसरणी आणि करिअरच्या नव्या दिशा आणि त्या अनुषंगानं सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्वाचा असा उपक्रम, तो म्हणजे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मॅनेजमेंट कोर्स फॉर जेनझी. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, सुरुवातीला मला सांगा ना की नेमकं मॅनेजमेंट फॉर जेनझी ही संकल्पना कशी सुचली?
1: आत्ता आपण असं बघतोय की प्रत्येकच ठिकाणी, म्हणजे ही जी पिढी आहे साधारणपणे 1900 शेवटपासून ते 2012 पर्यंत ज्यांनी जन्म घेतला, त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कम्प्लीट हा डिजिटल सिस्टीमचाच वाटा आलेला आहे. त्यांच्या हातात कुठेतरी लॅपटॉप कोणीतरी पाहिला असेल, दिला असेल, मोबाईल दिला असेल, आणि त्याच्याबद्दल जितके डिजिटल सिस्टीम आहे ते त्यांनी वापरायला सुरुवात केली. आता अशी जी सिच्युएशन आहे ती मला वाटतं की पूर्वी कधी नव्हती, हे नवीन होतं. मग या पिढीमध्ये काय बदल घडतं आहे की उत्सुकता ही होती आणि त्याचा परिणाम आता आपण खूप ठिकाणी पाहतोय, खूप सेक्टर्सला पाहतोय. म्हणून हा आम्ही एक उपक्रम केला की याच्यातनं आपण कळलं पाहिजे की नेमका हा बदल कसा होतोय आणि का होतोय.
0: पण मग तरीसुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या काळात या कोर्सची आवश्यकता अशी का वाटली?
1: हां, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण असं आहे की बघा, असं नाही की बदल हा पहिल्यांदाच झाला. बदल हा वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 है ना, याच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत आपण बघितलं तर अनेक प्रकारचे मंदी, उतार चढाव, युद्ध असे सगळे होत होत आता कोरोनापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये इतके मोठे बदल घडले की लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे. याला तर आपण काही नाकारू शकत नाही.
0: परिवर्तन होतच राहिलेलं
1: आहे. पण आणि त्या त्याप्रमाणे ना आपल्या व्यक्तींनी वागण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा खूप बदलली. आता असं म्हणतात की वर्ल्ड वॉर नंतर लोकांनी ते प्लॅनिंग केलं की कशा पद्धतीने आता वॉर नको. त्याच्यानंतर महामंदी आली तर लोकांनी प्लॅनिंग केलं की आता मंदीच कशी यायला नको आणि त्याच्याप्रमाणे सगळे सिस्टीम बदलले. कोरोना नंतर आपण पाहिलं की न्यू नॉर्मल अशा प्रकारची लोकांनी याचा रचना तयार केली. पण त्याच्या आधी हे जे सगळे बदल झालेले, जे मोबाईलशी आणि इतर गॅजेट्सशी जोडलेले आहे, ते सगळे असे आहेत की ते माणसाला असे क्लोज आणतात आणि माणूस एकामेकाच्या क्लोज जरूर झालाय पण तो भेटत नाहीये. तो आपापल्या म्हणजे रुटीन मध्ये एकटा कुठेतरी बसलेला
0: आहे
1: पण तो डिजिटली जोडलेला आहे असं त्याला वाटतंय. आणि तो जे पहिले आपलं होतं की अगदी 1-to-1 भेटी करून आपल्याला जे विचार मांडता येत होते, कुठे आनंद घेत होतं तर दुःख व्यक्त करता येत होतं, अनेक प्रकारच्या घटना आपण ते मात्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे मागचा इतिहास बघितला तर हा जो बदल झालेला आहे तो थोडासा वेगळा बदल मला वाटतो की हा बदल आपल्याला एकलकोंडी पण बनवतो आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला डिजिटल वर्ल्डशी जोडल्या गेल्यामुळे अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये त्याचा उतार चढाव पण आपल्याला हा वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे.
0: बरोबर. आपण बऱ्याचदा म्हणतो, ऐकतो की जेनझी आजकाल जेनझीचा ट्रेंड आहे वगैरे. पण मग हे नेमकं कोणतं जनरेशन असतं आणि यांची वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकाल?
1: हां, तर जसं मी सांगितलं की 1997 to 2012 याच्यामध्ये या लोकांनी जन्म घेतलेला जेनझीज म्हटलं जातं. आणि एक आणखी शब्द मला वाटतं तो फार लोक वापरत नाही, त्याला डिजिटल नेटिव्स पण म्हणतात. आता नेटिव्ह म्हणजे कुठे निवास करणारे, तर आपण असं निवास करणारे कुठले असू शकतो, पण हे डिजिटल विश्वातच राहतात म्हणून हे नेटिव्स असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. है ना, तर डिजिटल नेटिव्हचा अर्थ असा झाला की तो व्यक्ती किंवा तो मुलगा मुलगी जो कोणी आहे, किंवा मी तर म्हणेन जी मोठी पिढी पण आहे, म्हणजे आजी आजोबापर्यंत देखील आहे, ते एकाच खोलीमध्ये बसलेले असतात पण सगळे मोबाईलवर असतात, एकामेकाच्या जवळ बसले असतात पण मोबाईलमध्ये असतात, असं जे चित्र दिसतं ते थोडंसं विचित्र वाटतं. आणि त्याच्यातनं जर कोणाला आपली भावना व्यक्त करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये त्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही, कारण की कोणी आपलं ते डिव्हाइस सोडत नाही. मग याच्यावरनं जर वैशिष्ट्य आपण काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक सर्वात मोठा बदल जो पॉझिटिव्ह बदल असा झालेला आहे, म्हणजे मी दोन भागामध्ये त्याला डिवाईड करीन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हां, तर पॉझिटिव्ह असा मी सांगेन की त्याच्यामध्ये घर बसल्या इन्फॉर्मेशन मिळणं, घर बसल्या अनेक गोष्टींची माहिती मिळणं, किंवा जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याशी संवाद साधू शकणं, हा जो कम्फर्ट आहे तो पूर्वी नव्हता, सहज सुलभ झालेला आहे. आणि त्याचा जर चांगला उपयोग करायचा म्हटला तर काही लोक याच्यावरनही सल्ला देतात, ऑनलाईन सल्ला देतात, सायकोलॉजिस्ट पण आजकाल ऑनलाईन सल्ले देतात
2: आणि
1: नॉलेज गेन होतं, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तर इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन तर वाढलेलं आहे आणि नॉलेजच्या बद्दल आपण दोन्ही आहे, म्हणजे त्याच्यातही पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणारच आपल्या बाबींमध्ये, हा एक त्याच्यातला बदल मला असं चांगला म्हणता येईल. आणि हळूहळू जरी त्याच्यामध्ये माणसांनी असं ठरवलं की मला इतक्या वेळ याच्यावर काम करायचं आहे तर तो आपला वेळ वाचवू शकतो आहे. मला पटकन एक स्टोरी लिहायची आहे, मला AI मी टाकलं तर मला पटकन त्याच्यामध्ये स्टोरी लिहिता येते, मला एक पत्र लिहायचं आहे तर मला पटकन त्याचा मजकूर मिळतो,
2: संदर्भ घेऊन.
1: हा, असे सगळे वेळ वाचण्याचा कार्यक्रम तर नक्कीच आहे. नियम जर आपण पाळले, जे किंवा जे लोक पाळतात आहे त्यांना तो एक उपयोगी टूल असा ठरतो आहे. त्याच्यानंतर समजा आपल्याला काही ग्राफिक चित्र अशाकडे पण बघायचं आहे तरी आपल्याला ते सहज उपलब्ध आहे. पूर्वी आपण लायब्ररीमध्ये जायचो, एखादी पुस्तकं बघायचो, मग आपल्याला तिथे मिळेल की नाही मिळेल खूप वेळ जायचा. तर टाईम मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी आपल्याला आयत्या आपण चांगल्या सुलभ होऊन जाणं, अशा सगळ्या गोष्टी निश्चितच आपल्याला म्हणता येईल की उपयोगाच्या आहे. त्याच्याबरोबर इतरही फायदे आपण बघूया, पण मी त्याच्या आधी थोडेसे नकारात्मक, म्हणजे नकारात्मक सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला असं लक्षात येतं की लोक खूप जास्त ॲडिक्ट झालेली आहे.
2: बरोबर,
1: म्हणजे आता हा वर्ग आपला सुरू झालेला आहे इथे KC सोसायटीमध्ये. त्याच्यातनं आम्ही काल अशी चर्चा केली की एकच मिनिटात छोटीशी ती स्टोरी सांगते की एक मी रवी नावाच्या मुलाची स्टोरी लोकांना दिलेली होती. तो 10 वर्षाचा असताना त्याला सगळं मोबाईल हातात मिळाला, आई वडिलांनी पटकन ते देऊन टाकलं, ज्यांनी ते म्हटलं. आई वडील श्रीमंत, चांगले सुशिक्षित, आपापल्या कामामध्ये व्यस्त असे असलेले, आणि हा आता काय करेल तर तू खेळ बा मोबाईल. आता त्याचं ॲडिक्शन इतकं वाढलं की जेव्हा तो 16 वर्षाचा झाला तेव्हा तो आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही. जर त्याच्या हातातनं मोबाईल घेतला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे व्हायलंट होतो, तो खिडक्या फोडतो, बॅट मारण्याचा प्रयत्न करतो, क्रिकेटची बॅट असेल दुष्परिणाम. हा, असे अनेक स्टोरीज काही लोकांना माहीत असतील किंवा झालेले आहे. तर या मुलाचं असं झालं की त्याला तो चांगला होता, त्याला सगळ्या प्रकारच्या व्यवस्था दिलेल्या होत्या घरी, पण आई वडिलांच्या लक्षात यायला लागलं की पैसा काही काम करत नाही आहे ना. तुम्ही त्यांनी सायकोलॉजिस्ट आणला, औषधं दिली, इंजेक्शन्स दिले, त्याला झोपवून ठेवलं, अनेक प्रकारचे त्याला उपचार केले, पण आता ती वेळ, कारण की 6 वर्ष मोठा काळ निघून गेलेला होता, त्याच्यामधनं तो मोबाईलच्या जास्त जवळ आणि फॅमिलीच्या दूर होत गेला. आणि आता असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आढळते की त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तो पूर्ण हरवून बसलेला आहे. हां, आणि त्याला त्याच्या 2 बहिणी आहेत मोठ्या, त्या मात्र नॉर्मल आहेत. ते आपले 1 तास बघितला, 15 मिनिटं बघितलं, लगेच दुसऱ्या कामाला गेल्या, ऑफिस अभ्यास केला, उत्तम अभ्यास करतात आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता दुसरा प्रॉब्लेम घरी असा सुरू झाला की हा व्यक्ती मुलगा असा असल्यामुळे समजा मोठ्या बहिणीच्या लग्नाकरता कोणी पाहायला येतात आहे तर असा भाऊ बघितला की त्यांना तो काहीतरी वेगळा वेड्यासारखा वाटतोय, मग ते करायचं की नाही. म्हणजे बघा, एका गोष्टीवर असंख्य परिणाम घरावर होतात असं सुद्धा झालेलं आहे. म्हणून एक प्रश्न पडतो की आई वडिलांनी जर वेळेस लक्ष दिलं नाही, ज्याला आपण पेरेंटिंग स्टाईल म्हणतो, तर त्याचा परिणाम असा होतो की त्याला इतर गोष्टी, खेळ, वाचन, कला, इतर ज्या काही कम्युनिटीमध्ये चर्चा असतात, त्याच्या तो दूर चालला जातो. तर हा एकलकोंडीपणा मला वाटतं सर्वात सध्या भयानक परिस्थिती आहे, याच्यावर आपण निश्चित पुढे चर्चा करूया.
2: नक्कीच नक्कीच. छान, शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर पारंपरिक शिक्षणापेक्षा हा कोर्स नेमका कसा वेगळा आहे?
1: हा, तर आपण शिक्षणामध्ये कसं असतं की एक टिपिकल कोर्स असतो की ज्याचा सिलेबस असतो, याचाही आम्ही सिलेबस बनवलेलाच आहे, कारण की रोज काहीतरी एक टॉपिक बोलू आणि त्याच्यावर चर्चा करू असं. पण याला आम्ही कसं वेगळं केलेलं आहे की हा नवीनच टॉपिक आहे, आणि मला इथे सांगायला आवडेल असं वाटतंय आम्हाला की हे कुठेही भारतामध्ये तर हा कोर्स झालेला नाही आहे, म्हणून याच्यामध्ये संख्या किती आहे, कोण काय इंटरेस्ट घेतोय, त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याच्याबद्दल सहभागी करून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन इतर लोकांना पण त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल असा हा प्रयत्न आहे, म्हणून ह्या दृष्टीने हा वेगळा आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आता आम्ही सुरुवात केली अंडरस्टँडिंग झेन्झीज, म्हणजे झेन्झी ही कल्पना जरी त्यांच्याकडनं आली नसली, ती काहीतरी विश्वाच्या वेगवेगळ्या पटलावर जशा मी तुम्हाला सांगितल्या घटना आल्या तशी ही पण एक आलेली घटना आहे. कदाचित ज्यांनी सुरुवात केली असेल त्याच्या डोक्यामध्ये असंच असेल की आपण अनेक सुख लोकांना देतो त्याच्यापैकी हा सुख द्यावा, है ना. पूर्वी अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे घरात महिलांना कामं करावी लागायची, बाहेर कुठे जायचं असेल मिल चालवावं लागायचं, तर कार आल्या, मिक्सर आले, अनेक गोष्टी आल्या, जसं ते सुख आलं तसं कदाचित या सुखामधनंही काहीतरी चांगलं होईल माणसाचं असा विचार असेल, पण तसं काही ठिकाणी होत आहे पण बहुतेक ठिकाणी नाही होत आहे, म्हणून ही एक कदाचित डेंजरस परिस्थिती असू शकते. म्हणून आम्ही या कोर्समध्ये अशा गोष्टी टाकलेल्या आहे की याचा पर्यावरणावर काय परिणाम होतोय, शिक्षणावर काय परिणाम होतोय, करिअरवर काय परिणाम होतोय, स्टार्टअपवर काही होतोय का, तर आम्हाला ते दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये दिसतंय. आणि त्याचं मग आम्ही एक एक टॉपिक घेऊन सोशल मीडिया हा कसा प्रभाव टाकतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये लाईफ बॅलन्स कसं केलं पाहिजे अशा पद्धतीचं तो एका प्रकारे
2: खूपच उपयुक्त असं कोर्स आपण म्हणायला हवा. खरं तर आपण या मॅनेजमेंट फॉर झेन्झी कोर्स बद्दल बोलतोच आहोत, पण नेमकं कुठल्या वयोगटातील मुलांनी, विद्यार्थ्यांनी किंवा कोणी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे?
1: आम्हाला तर असं वाटतं की याच्यामध्ये वयोगटाचा प्रश्न नाही आहे, सगळ्या वयोगटांना आम्ही ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या आजी आजोबा पण पूर्ण वेळ ते बघत असतील तर तो सुद्धा एक प्रश्न असा झालाय की आमच्याकडेच एक अशी घटना घडली की नातू अत्यंत उत्साहाने धावत आला की मला जे काही त्याचं अचीवमेंट झालं असेल, पण आजी तू थांब जरा माझं हे संपू दे, आजोबा जर असे मोठे वागत असतील तर त्यांना सुद्धा याची गरज आहे. मग त्याच्यानंतर आई वडिलांना पण जो सतत म्हणणं आहे की मला वेळ नाही आहे, पण ते आपले बाकी कामं ऑफिसची त्याच्यावर करत असतात. पूर्वी कसं होतं की 6 वाजता किंवा 5 वाजता नंतरचा तरी वेळ घरचा होता, आता याच्यामुळे असं झालंय की तुम्ही 24 तास याला वापरा म्हणजे घरच्या लोकांना वेळच देऊ नका, असं जर मेसेज असेल तर तो चुकीचा आम्हाला तरी वाटतो. आणि ती जी सतत बदलण्याची वृत्ती आहे ना की एक आता तुम्ही ऍप बघत होता किंवा एखादी एक गोष्ट आता व्हॉट्सअपवर लगेच बदलून दुसरीकडे जायचं, लगेच बदलून तिसरीकडे जायचंय, हा म्हणजे मोठे स्क्रोलिंगचा जमाना आहे. करेक्ट करेक्ट, हा क्विक चेंज आहे. आणि त्याच्यामुळे जे गेमिंग, सोशल मीडिया किंवा युट्यूबवर जे काही व्हिडिओज हे केले जातात, हे सगळे जे आहे ते माणसाला काहीतरी आकलन होण्याच्या आधीच खूप पुढे जाण्याकरता सांगतात, आणि कशाचंच आकलन होत नाही अशा प्रकाराचं काहीतरी ते प्रकार झालेला आहे. त्यामुळे असं लक्षात येतं की तणाव, चिंता, नैराश्य असं जर येत असेल तर सोशल मीडियावर कुठेतरी ब्रेक लावणं हे आवश्यक आहे.
2: आपण बघतोय की सध्याच्या धावपळीच्या युगात पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना तितका वेळ देऊ शकत नाही, आपण बऱ्याच समस्यांविषयी आता जस्ट बोललोही आहे, पण मग पॅरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये जो जनरेशन गॅप निर्माण होतोय त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो, हा तर गोष्ट अगदी तुमची बरोबर आहे की गॅप तर तयार होतो आहे, पण या गॅपला आपण दोन दृष्टिकोनातनं बघूया. पूर्वी जी जनरेशन होती ती कशी होती की फक्त जास्तीत जास्त मुलं आईशी बोलायची, वडिलांशी बोलायला घाबरायची, किंवा बोललं तरी मोजकं बोलायचं, किंवा त्यांच्या समोर आले की जे सांगायचं होतं ते सांगायचंच नाही, उलटं हां विसरून ते जायचे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत होत्या. म्हणून परिणाम असा होता की त्याही वेळेला मुलं अशी ओपन काही ठिकाणी नव्हतीच. आता मात्र असं झालंय की ते बोलू तर शकतात आई वडिलांशी, पण जसं तुम्ही म्हणाला की वेळ नाही म्हणून बोलू शकत नाही, तर इथे मला वाटतं टाईम मॅनेजमेंट करायला पाहिजे. म्हणजे हे पेरेंट्सना पण कळलं पाहिजे आणि विद्यार्थी म्हणजे मुलांना पण कळलं पाहिजे, तर त्याच्याकरता आम्ही म्हणजे पेरेंटिंग हा पण विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे, आणि न्यू पेरेंटिंग हा पण विषय घेतलेला आहे. म्हणजे आता लहान मुलगा आहे त्याला कसं सांगायला पाहिजे, काय शिकवायला पाहिजे, आणि जे थोडं पेरेंट्स म्हणजे ओल्डर एजमध्ये आहे त्यांना पण पेरेंटिंग हा विषय खूप गंभीरतेने विचारात घेतला पाहिजे.
2: मला विचारायला आवडेल की नेमकं पॅरेंटने आपल्या मुलांना समजून घेताना नेमकं काय करायला हवं.
1: हा, तर अगदी बरोबर आहे. त्यांनी सर्वात पहिले तर त्यांचं जे टाईम मॅनेजमेंट आहे, म्हणजे मी किती फॅमिलीला देईन, हा त्याच्याकरता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. किर्लोस्कर आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठे उद्योगपती आहे. रतन टाटा हे खूप मोठे उद्योगपती आहे. तर त्यांच्या तुम्ही ऑटोबायोग्राफी वाचली तर त्यांनी असं सांगितलं की मी 2 तास हे माझ्या बायकोकरता ठेवतोच आणि मग नंतरचे काहीतरी अजून 1.5 तास 2 तास मी माझ्या मुलांकरता ठेवतोच. तर जो 24 तासामधून तुम्ही 4 तास ह्याच्या करता आणि समजा 12 तास किंवा 10 तास तुम्ही तुमच्या ऑफिस करता, करूनही जर ऑफिस चांगलं चालत असेल आणि एवढे मोठे उद्योगपती होऊ शकत असाल तर मग मला वाटतं की आपण तर सामान्य माणसं हो, आपण असं आरामात करू शकतो, पालक आरामात याला करू शकतो. या उदाहरणावरनं मला असं वाटतं की हे बोलकं उदाहरण आहे की ज्याला चेंज होऊ शकतो.
2: म्हणजे दिवसाचे 24 तास हे प्रत्येकासाठी अवेलेबल असतात, त्यातून आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं करतो हे फार महत्वाचं आहे. बरोबर. सध्या सोशल मीडियाचा जेन्झीजवर खूप मोठा प्रभाव पडतो, त्याबद्दल काय सांगाल?
1: हा तर मी माझं तेच असं म्हणणं होतं की सोशल मीडिया तर चांगलाही आहे, चांगलाच आहे, पहिला आपण पॉझिटिव्हच पहिले भाग घेऊन या आपण. हा तर परिणाम असा आहे की त्यांना ना अनेक गोष्टी अशा नवीन कळतात. म्हणजे समजा आपण असं घेऊया की आपण म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरण तयार झालेलं आहे तर त्याला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा भाग आलेला आहे. तर प्रोजेक्ट कसं तयार करायचं त्याच्याकरता त्यांनी खूप ठिकाणी जाऊन टीचर्सची चर्चा करणं हा भाग झाला, पण त्याला इथे घरी बसल्या सुद्धा प्रोजेक्ट लर्निंगची टिप्स मिळू शकतात आणि त्याचा आयडिया तो त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. समजा त्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे तर एखादा आता आपण अगदी साधं उदाहरण घेऊया की त्याला फोटोग्राफी करायची आहे तर फोटोग्राफीचा क्लास लावणं कदाचित बाहेर त्याचं फी पण जास्त असेल, वेळही जात असेल, तिथे त्याला छोटे छोटे बेसिक तरी फोटोग्राफीचे टिप्स मिळू शकतात. एखादा स्टिच करत असेल एखादा व्यक्ती, म्हणजे त्याला तो ज्याला आपण म्हणतो की आजकाल फॅशन डिझायनिंग त्याचं नाव आहे, तर त्याचे पण छोटे छोटे टिप्स मिळतात. म्हणजे हे जर तुम्ही त्या पॉझिटिव्ह वेनी घेतलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकरता घरी बसल्या किंवा त्याच्यामध्ये जे कोर्सेस त्यांनी दिलेले असेल ते मिळू शकतात. पण जर आपण नकारात्मक दृष्टीकडे बघितलं तर याच्यात खूप वेळ घालवला, जसं आता आपण थोड्यापूर्वी बोललो तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं, आपल्याला जो व्यायाम पाहिजे शरीराचा बाहेर जाऊन बाहेरच्या हवेमध्ये जरा थोडस वातावरण, पण तसे लोक आता त्याच्यामध्ये लक्ष देत नाहीये. आणि मग कौशल्य विकास म्हणजे फक्त काही मोबाईल खेळणं हा कौशल्य विकास नाहीये, आउटडोर ऍक्टिव्हिटीज सुद्धा कौशल्य विकास आहे. तर तो कौशल्य विकास आपण नाही करत आहे आणि त्याच्यामुळे जर घरात चिडचिड व्हायला लागली तर मग स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस मग इतका वाढत जातो की मला तर वाटतं की शारीरिकपेक्षा त्याचा बौद्धिक मानसिक याच्यावर जास्त परिणाम होतो आहे.
2: खरंच खरंच. आणि आपण बऱ्याचदा बघतो आजकाल मुलांना माहिती आणि ज्ञान यातला नेमका फरकच कळत नाहीये, म्हणजे माहिती मिळवणं आणि ज्ञान आत्मसात करणं यातला फरक सुद्धा समजून घेणं तितकंच महत्व आहे. आणि नक्कीच या कोर्समधून मुलांना याबद्दल सुद्धा माहिती मिळेल असं वाटतंय मला. आणि आता रील्सचा जमाना आहे त्यामुळे मुलं स्क्रोलिंग मध्ये वेळच घालवतात आणि पुन्हा शॉर्ट फॉर्म कंटेंट जे आहे त्यांच्यामध्ये आलेलं त्यामुळे सुद्धा ते बरेच विचलित झालेले दिसतात. तर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल टूल्स यामुळे नेमका विद्यार्थ्यांवर खूप मोठा परिणाम होतोय, त्याबद्दल काय बदल झालेले नेमके त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
1: एका दृष्टीने परत तसंच आहे की AI टूल्स किंवा मशीन लर्निंग हे ज्याच्या, म्हणजे आता असं म्हणतात की ते फक्त कम्प्युटर सायन्सशीच रिलेटेड नाही राहिलं, एनी वन कॅन यूज इट अशा प्रकाराचं झालेलं आहे.
2: रोजच्या वापरात
1: म्हणजे तो कुठल्याही स्ट्रीमचा असो त्याला ते उपयोगाचं आहे अशा प्रकारे, म्हणजे मला वाटतं हा कॉन्सेप्ट पण थोडासा बघण्याचा आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्यांना ते माहिती तर मिळते, जसं तुम्ही म्हणालात की नॉलेज त्याला मिळतं आहे. म्हणजे 3 गोष्टी आहे, एज्युकेशन मिळणं, नॉलेज मिळणं आणि इन्फॉर्मेशन मिळणं. तर मला त्याच्यामधून नॉलेज हा खूप महत्वाचा भाग आहे. इन्फॉर्मेशन तर हे सगळे टॅबलेट्स देतात आपल्याला, नॉलेज हे आपल्याला महत्वाचं वाटतं किंवा एज्युकेशनमध्ये डिग्री पण आपल्याला मिळते. तर नॉलेजमध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी कुशाग्र करत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं मिळेल, तुम्हाला म्हणजे कुठेतरी विश्लेषण हे शिकायला पाहिजे, त्याच्याकरता संवाद पाहिजे आणि संवादामध्ये तुमचं काहीतरी पटेल कोणाचं नाही पटणार असे वादविवाद पण व्हायला पाहिजे. आणि ते सकारात्मक दृष्टीने जर घेतले तर मला वाटतं संवाद साधणं हे पालक आणि मुलांकरता किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता खूप आवश्यक आहे, ज्याची आता कमतरताच होऊन गेलेली आहे. तर AI वापरावा आपण ते बरोबर आहे की नाही याचा संवाद तर करावा कमीत कमी, की त्यात चुकतंय की नाही, किंवा तुमच्यामध्ये जर ती क्षमता विश्लेषणाची तयार होत असेल तर पूर्वी कसं होतं की विद्यार्थी गुरुकडे जायचे आणि तिथे अनेक गोष्टींचं डिस्कशन करायचे. तुम्हाला आपल्या ऋषीमुनींचंही थोडंसं माहीत असं की तो प्रवृत्त करायचे, तू बोल, तू सांग, अशा प्रकारचा.
2: हा,
1: पण आता म्हणजे तू एआय मध्ये बघून घे असं जर झालं तर मग जर एआय आणि एआय काही चुकत नाही का? कारण की स्वतः जेमिनी किंवा बाकी ज्याला म्हणतो आपण आर्कूट वगैरे असे जे आहेत ते स्वतःच सांगतात की वी कॅन जेमिनी कॅन बी रॉंग ना, एआय कॅन बी रॉंग, चॅट जीपीटी स्वतःच सांगतात आणि आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत चाललो आहे. तर ही जी गॅप आहे याच्यामध्ये कुठेतरी आपण विसरत चाललो आहे. आणि एक अजून मी असं उदाहरण देईन की संगीत, कला किंवा नृत्य याच्याकरता पण एआय तर युजफुल आहे काही, पण जर तुम्हाला हार्डकोर काही शिकायचं असेल, मग तसं मग सायन्स, सायंटिफिक इनोव्हेशन्स असतील, तर तुम्हाला फक्त एआयवर डिपेंड होऊन नाही होणार. त्याच्याकरता तुम्हाला ऑफलाईन किंवा वन टू वन डिस्कशन, विश्लेषण, चर्चा याच्यावर भर द्यावा लागेल.
2: मल्टीटास्किंग कल्चर आजकाल वाढताना दिसतंय, तर हे नेमकं धोकादायक आहे की चांगलं आहे, आपण काय म्हणू शकतो?
1: नाही, माझा तर असा नेहमीच विचार राहिलेला आहे की मल्टीटास्किंग हे उपयोगीचं आहे. त्यालाही म्हणजे करेक्ट डायरेक्शन मध्ये वापरल्या गेलं पाहिजे. पण उपयोगी कसं आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की आपल्या ब्रेन मध्ये दोन भाग असतात, राईट अँड लेफ्ट असे दोन भाग असतात. तर जेव्हा आपण समजा एक सायन्स शिकतोय तर आपल्याला एका ब्रेन आपल्याला त्याच्यामध्ये चालना देत राहतं, म्हणजे मग मॅथमॅटिक्स असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री, बॉटनी असं असेल तर त्या डायरेक्शनमध्ये ते ब्रेन विचार करतं आणि तशी रचना आपल्याला देवानेच दिलेली आहे. आणि म्हणजे आपण असं म्हणू की जे काही आहे हे सगळं शरीर देवाच्याच माध्यमात, काही आपण माणूस याला काही कधी तयार करू शकला नाही, मग त्याचेही आपण रचना समजून घ्यायला पाहिजे. पण आपण जर तेवढंच केलं तर आपला एक ब्रेन काम करतो, म्हणजे समजा राईट ब्रेन म्हटला. पण जो लेफ्ट ब्रेन आहे त्याच्यामध्ये समजा त्याला कधी वाटतं की रिलॅक्स व्हावं, मी गाणं ऐकावं, रिलॅक्स व्हावं, कुठल्या तरी फिल्म बघावी असं जे असेल आणि त्याच्यातनं काहीतरी मला शिकता यावं त्याच्याकरता तो त्याला अत्यंत कमी वेळ देतो. पण जर एखादा व्यक्ती असेल की तो सायन्स पण शिकतोय आणि त्याच्याबरोबर तो टेनिस खेळतोय, टेनिसला पण तो वीकमधनं 10 तास देतोय, तर निश्चित त्याचं जे दुसरं ब्रेन असेल ते इतर लोकांच्या ब्रेनपेक्षा जास्त पॉवरफुल राहील आहे, ॲक्टिव्ह राहील, क्रिएटिव्ह राहील, इनोव्हेटिव्ह राहील आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे की मल्टी टास्किंग होणं म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणंच आहे. तर असं होणं त्याच्याकरता ते उपयोगाचं आहे.
2: मॅडम, आता जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पॅशन आणि स्टॅबिलिटी यामध्ये बॅलन्स कसा साधावा?
1: हा हा हा, आहेच महत्वाचा प्रश्न. कारण की बघा, दोन गोष्टी आहे की पैसा जिथे मिळतो तिथे लोकांचं आकर्षण पहिलं होतं की मला मिळतं करिअर करता, काहीतरी ओपनिंग मिळाली, पैसा मिळाला, माझं पॅकेज इतकं चांगलं आहे असं म्हटलं तर लोक त्याच्याकरता जातात आणि आपलं पॅशन
2: करण्यासाठी ते
1: आणि आपलं पॅशन सोडून देतात. कारण की त्याला समजा एखादी गोष्ट इतरांपेक्षा तो चांगला असला, त्याचं सिलेक्शन झालं तर तो व्यक्ती तिकडे चालला जातो. आणि मग नंतर जेव्हा खूप वर्ष काम केल्यानंतर त्याला लक्षात आलं, अरे मला तर ना खूप गाणं शिकायचं होतं पण मला नाही शिकता आलं, नाही मला करता आलं वगैरे असं, मग तो त्याला रिपेंट करतो कारण की त्याची स्टिरिओटाईप लाईफ होऊन जाते तेव्हा. तर मला असं वाटतं की पॅशन हा जोपासलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणाने. आणि जर पॅशनमध्ये तुम्हाला काम करायला मिळालं तर मग तुम्हाला असं काही म्हणावं नाही लागणार की आता 6 वाजले मला घरी परत जायचं आहे, किंवा आपण जीव ओतून करू शकतो, मग त्याच्यातनं तुम्हाला
2: क्रिएटिव्हिटी वाढू शकते.
1: हा, कारण की ती तुमच्यामध्ये असतेच, ती आणखीन वृद्धिंगत होऊ शकते म्हणजे असं आपण म्हणू शकतो. आणि तसं जर म्हटलं तर मग त्याला जर आपण प्रोफेशन बनवून घेतलं तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग जास्त होईल. आपल्याकडे जितके इंडस्ट्रियलिस्ट आहे, आपल्याकडे जितके समजा क्रिकेट प्लेयर्स आहेत किंवा कुठलेही गेम म्हणू, आता क्रिकेट तर आपल्यावर आणलेला गेम आहे पण जे आपले ओरिजिनल गेम होते साधे गेम, त्याच्यामध्ये बघा आपल्याला किती आनंद मिळत होता खेळायला. आपल्याला घरी आईने आवाज दिला तरी आपण म्हणायचं थोडं थांब,
2: भूक विसरून आपण
1: रमत जात होतो. हा, तर ते खरं आपलं पॅशन आहे. एखाद्याला समजा उत्तम आर्ट येत असेल, एखाद्याला उत्तम फोटोग्राफी येत असेल, तर त्याला असं वाटतं की मी याच्यामध्ये किती तासनतास त्या करतो, रात्र झाली की काय बघत नाही, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं बदल हे पण बघत नाही, तो रमतो. तर हे झालं पॅशन. याला पॅशनला जर त्यांनी स्वतःचं प्रोजेक्ट केलं, प्रोफेशन केलं, तर मला वाटतं त्याला
2: ग्रोथ चांगली होईल,
1: ग्रोथ चांगली होईल, त्याच्या मेंटल जे स्ट्रेस म्हणतो ते
2: राहणार नाही.
1: अशा प्रकारचे फायदे तर नक्कीच होऊ शकतात.
2: मॅडम मला सांगा ना, या कोर्समुळे विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य म्हणा किंवा एंटरप्रिनरशिपच्या संधी मिळू शकतात का?
1: हो निश्चितच, कारण की समजा त्यांनी असा विचार केला आणि परत जसं तुम्ही आधीचा प्रश्न विचारला की पॅशन आहे आणि त्या पॅशन जर समजा त्याचा एंटरप्रिनरशिपचा आहे असं मी म्हणेन तर तो एंटरप्रिनरशिपमध्ये खूप टिप्स घेऊ शकतो. म्हणजे तो जिथे प्रत्यक्ष काम करतोय एआयच्या माध्यमाने घेऊ शकतो, म्हणजे असा तो याचा उपयोग चांगलाही करू शकतो. जसं एआयच्या माध्यमातून त्याला अनेक गोष्टी मिळू शकतील. एखादा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं, गेमिंग एखादं काहीतरी अशा प्रकाराचं असेल की त्याच्याशी त्याला ते क्लिक झालं, तर म्हणजे ऍक्च्युली आम्ही असं बघितलं तर माझा विषय अर्थशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये गेम थिओरी हा आमचा एक विषयच होता. हे लोकांना कदाचित माहीत नसेल बाहेरच्या लोक. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉबेबिलिटीज शोधता की तुम्हाला कसं कसं जाता येईल. हेच आता आपल्याला अनेक डिजिटल मीडियामधनं मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही इमोजी सुद्धा तयार करता तर त्याच्यामध्ये पण एक क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हाला किती
2: स्टिकर
1: सुद्धा तयार करतो. तुमचं स्वतःचं पिक्चर आहे त्याला तुम्ही एआयमध्ये कन्वर्ट करता. तुम्हाला काय पाहिजे नको हे सगळं बघता. तर त्याला तुम्ही जर तशा पद्धतीने बदललं तर तुम्ही त्याच्यामध्ये रमता. आणि हे जर आपण एखाद्या स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे हेच नाही दुसऱ्या कुठल्याही पद्धतीमध्ये त्याला लावलं, तर मला असं वाटतं की ज्या अशा प्रकारच्या स्टार्टअप्सलाही चांगले दिवस आहेतच.
2: छान छान छान. आता आपण जर म्हटलं की जागतिकीकरणामुळे सुद्धा मॅनेजमेंट स्किल्स खूप महत्वाचे झालेत, त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिकीकरण हे धोरण साधारणपणे भारतामध्ये 1991 पासून आलेलं आहे आणि त्याच्याच पुढे हे झेंझी झालेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर जागतिकीकरणाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये खरं तर व्यापार चांगला झाला पाहिजे, उद्योग चांगले झाले पाहिजे, सेवा सर्व्हिस क्षेत्र चांगले पाहिजे असा त्याच्यातला भाग आहे. पण तो तसा न वापरता गेल्यामुळे तो विकसित देश आणि अल्पविकसित देशांमधली ट्रीट प्रकारची टसल झालेली आहे की जे विकसितकडे आहे त्यांनी ते अविकसितला द्यावं आणि अविकसितने चुपचाप तसंच तसं घेऊन घ्यावं. म्हणजे व्हॉट्सअप तशातलाच उदाहरण आहे ना, है ना. तर समजा एखादी मोठी कंपनी गुगल मेटा अशा ज्या कंपनी अमेझॉन हे काही देत असेल तर आपण त्याला जसंच्या तसं घेऊन टाकलेलं
2: आहे.
1: पण याच्यामध्ये एक स्कोप मात्र निश्चित आहे, त्यांनी दिलंय पण आपण आपलं काहीतरी तयार करू शकतो हा प्रयत्न आपल्याकडे कमी पडतोय. तर जागतिकीकरणामध्ये हा जो स्कोप आहे त्याचा फायदा घेतला गेला पाहिजे की आपण आपल्या देशाचं तयार करावं, कमीत कमी आपल्या देशामध्ये वापरावं, इतरही लोकांना त्याच्याकरता वापरायला आपण प्रवृत्त करू शकतो. आता एक आणखीन अशी एक ज्याला म्हणतो अंधी दौड असं आपण म्हणू शकतो आहे की त्याला स्वस्त करायचं, जितकं स्वस्त करू तितका लोक आपल्याकडे येतील. मग स्वस्त म्हटलं की त्याला तेवढे फीचर्स राहत नाही, म्हणून याला कसं मॅच करायचं हा पण एक जागतिकीकरणाचा आहे. आम्ही याला मूल्य युद्ध म्हणतो ऍक्च्युली तर ह्याचं ते चालू राहतं. पण मला असं वाटतं की जागतिकीकरणाचा तसा फायदा घेतला गेला पाहिजे किंवा क्रिएटिव्हिटी वाढवण्याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे तसा, म्हणजे आपल्या भारताच्या संदर्भात म्हटलं तर ते मात्र वाढवण्याची गरज आहे.
2: बरोबर बरोबर. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हा कोर्स कसा आपल्याला उपयुक्त ठरू शकतो?
1: हां, आता व्यक्तिमत्व तर मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही जे रोज पाहता करता चालता त्याच्यातच तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. आता जर तुम्ही रोज डिजिटल खूप वेळ बघत असाल तर व्यक्तिमत्व कसं घडेल आपल्याला याचं उत्तर द्या. पण तुम्ही जर त्याला बॅलेन्स्ड लाईफ करून बघत असाल की मला जसं म्हटलं की आपण इतके तासच फक्त त्याला द्यायचे किंवा अगदी जेव्हा गरज पडेल तेव्हाच त्याचा उपयोग आपण करायचा, तर मला वाटतं की त्याच्यामधनं व्यक्तिमत्व एक वेगळं तयार होऊ शकेल. मी तर असं म्हणेन भाषाच्या लोकांना याचा फायदा खूप जास्त आहे, सायन्सच्याही लोकांना आहे. अशी मी एक दोन उदाहरणं सांगते. भाषेमध्ये खूप गोष्टी आपल्याला, आपण पूर्वी डिक्शनरी पाहत होतो आणि आपल्याला काही
2: शोधावे लागायचे,
1: हां काही शब्द आपल्याला मिळायचे आणि कदाचित कालांतराने आपण कुठे कामाला लागलो तर आपण त्याला विसरूनही जातो. पण हा डिव्हाइस आपल्याजवळ असल्यामुळे मला समजा परत काही दिवसांनी त्या शब्दाची वापराची गरज पडली तर मी परत जाऊन नवीन शब्द शिकू शकते, वाचू शकते, त्याचा उपयोग करू शकते. जर तसं त्या दृष्टीने तुम्ही या डिव्हाइसला बघितलं तर भाषेमध्ये मग ट्रान्सलेशनमध्ये प्रचंड फायदा झालेला आहे. अर्थात मी पाहिलं की ChatGPT वगैरे ट्रान्सलेशन अजिबात बरोबर करत नाही आणि ते दावाही करत नाही, कारण तेच म्हणतातच की आमचं चुकू शकतं. पण आपण त्याला बरोबर योग्यरित्या कसं ट्रान्सलेशनमध्ये घेतलं पाहिजे हा त्याच्यातला थोडा भाग हा घेऊ शकतो. सायन्सचं जर म्हटलं तर सायन्सचे अनेक प्रयोग होतात. आता तर जसं डिसेक्शन वगैरे याचं होत होतं,
2: डिसेक्शन बॉक्स असायचा,
1: फ्रॉग डिसेक्शन बेडकाचं व्हायचं, आता त्याला बॅन केलेलं आहे पर्यावरण तज्ञांनी. मग ते कसं समजायचं की बॉडीचे किती पार्ट आहे? का डॉक्टर्सला तर ते पहिले बॉडी ओपन केल्याशिवाय कळतच नाही की हार्ट कसं फंक्शन करत आहे. तसे पूर्वी होतं, आता मात्र बॉडी ओपन न करता सुद्धा रोबोटिक माध्यमातून त्यांना ते कळू शकतं. म्हणून आणि त्याचे छोटे छोटे टिप्स पण त्यांना अशा माध्यमातून मिळू शकतात. तर फायदा कसा घ्यायचा, मला वाटतं हा फक्त एक मुद्दा माणसांनी, आणि माणसाकडेच ही बुद्धी आहे म्हणून माणसांनी त्याला त्याच्यामध्ये वाहून न जाता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्युडिशियल पद्धतीने म्हणजे न्यायिक पद्धतीने वापरलं गेलं तर जास्त बरं होईल.
2: स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इमोशनल बॅलन्स याचा नेमका संबंध कसा सांगाल?
1: इमोशनल कोशंट आजकाल हा खूप पॉप्युलर होत चाललेला आहे आणि आता आपण आय क्यू इक्यू मधला तर आय क्यू तर इंटेलिजंट कोशंट आहे, इक्यू इमोशनल. आता जर तुम्ही कायम 12-12 तास जर तुम्ही मोबाईलमध्ये राहत असाल तर तुमच्या इक्यूवर त्याचा परिणाम होणार. किंवा तुम्ही फक्त आपल्याच इमोशनचा विचार करू शकाल पण बाहेर कोणाला त्याची काही गरज आहे का? म्हणजे इमोशनल कोशंट हा फक्त आपला नाही असू शकत, आपण याला कम्युनिटी कोशंटसुद्धा म्हणायला पाहिजे आणि त्याच्याशी आपण जोडल्या जात नाही. म्हणजे माझा प्रॉब्लमच सर्वात मोठा आहे असं जर माणूस विचार करायला लागला तर हा त्याचा इगो झाला, अहंकार झाला. तर आणि पूर्वी कशी आपल्या कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याची गरज होती. जर एखाद्या घरी काही ऍक्सिडेंट झाला, एखाद्याच्या घरी काही लग्न असेल तर ते पूर्ण गाव मदत करायचं. आता ती गोष्ट राहिलेली नाही, ते इमोशनल कोशंटमध्ये म्हणजे तुम्ही कितीदा विचार करता तो त्याच्यामध्ये दिसतं की तो व्यक्ती फक्त आपलाच विचार करतो. जर तो आपलाच विचार करेल तर त्याला स्ट्रेस येणारच कारण की त्याचं विश्व छोटं होणार. पण जेव्हा तो शेअर करतो म्हणजे त्याच्याबरोबर 10 मित्र आहे, कमीचे कोणी मोठ्या वयाचा आहे, कोणी लहान वयाचा आहे, कोणी त्याची मित्रमैत्रीण आहे, त्याचं बोलतो तर त्याचा स्ट्रेस शेअर होतो. तर इथे शेअरच होत नाही तर मग स्ट्रेस तर वाढणारच आहे. म्हणून मग त्याला कंट्रोल करण्याकरता मग परत तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाल. म्हणजे एका माणसाची तुम्हाला गरज पडलीच ना की तुम्ही ज्याच्याशी बोला. तर या कोर्समध्ये आम्ही हा पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही कम्युनिटी कनेक्ट वाढवा किंवा फॅमिलीमध्ये जे काही कनेक्शनमध्ये गॅप पडलेली आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की फॅमिली फास्ट असं झालेलं आहे, म्हणजे उपवास आपण करतो फॅमिली फास्ट तसं न करता त्याला परत जोडण्याचा प्रयत्न करा, असं असे काही टर्मिनॉलॉजीज पण आम्ही त्यांना सांगतोय.
2: मॅडम, फ्युचर जॉब मार्केटचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते स्किल जास्त त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या कोर्समध्ये मिळणार आहे का?
1: हा, एक काही उदाहरणं केस स्टडीज म्हणून आम्ही देणार आहोत. कारण तसं तर मग आम्ही या अशा प्रकारच्या विचारांना इतर कोर्सेसमध्ये पण टाकलेलं आहे. विद्यार्थ्यांना जॉब मिळावा याच्याकरता खूप सारे स्किल्स करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला माहितच आहे की आपण इंग्लिश बिझनेस कम्युनिकेशन कोर्स हा घेतला आणि त्याच्यामध्ये पण आपण इंटरव्ह्यू टेक्निक्स पासून किंवा GDP म्हणजे तुमचं ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू असा सगळा विचार केला. मग त्याचबरोबर तुम्हाला समजा एका ठिकाणी जायचंय तर तुमच्या अगदी साध्या वागण्याचं किंवा कसे तुम्ही वागताय त्याचं काय परिणाम होतो, तुम्ही किती चेहऱ्यावरनं कॉन्फिडेंट दिसता, ज्याच्याला आपण थोडक्यात बॉडी लँग्वेज म्हणतो, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कुठेतरी आपण झेन्झीजकडनं खरं तर काही गोष्टी शिकायला पाहिजे कारण की त्यांना त्या गोष्टी येतात. पण ज्यांना मात्र येत नाही किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी अडचण आहे त्याच्याकरता हे ट्रेनिंग उपयोगाला होऊ शकतं. म्हणजे आपण पहा, पूर्वी तुम्हाला माहित असेल की मिरर समोर उभं राहा आणि बोला असं म्हणायचं,
2: तर आता
1: सराव केला जायचा. आता तुम्ही जे ते जसं आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी फ्रेंच शिकते आहे तर ती पूर्णपणे त्याच्या AI टूलचा वापर करते. म्हणजे ते बोलतात मग ही रिपीट करते आणि ते टूल ते ऐकतं त्याच्यावर तिला मार्क्स देतं. म्हणजे ती कॉशियस आहे की मी जर करेक्ट प्रोनाऊन्सिएशन केलं तरच मला मार्क्स मिळतील. म्हणजे त्याच्यामध्ये तिचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये, असे अनेक विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे की ते अशा पद्धतीने काम करतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी तर निश्चित फायद्याच्या ठरू शकतात. स्किल हे एक वाढवणं आवश्यक आहे पण फक्त एवढ्या स्किलनी नाही होणार. स्किलचे खूप प्रकार आहे की जे जॉब करता. मी तुम्हाला ते विचारलं जातं की तुम्हाला का वाटतं की तुम्ही या जॉब करता उपयुक्त आहात,
2: असा प्रश्न
1: जनरली विचारला जातो. मग तेव्हा त्यांनी नुसतं कॉन्फिडन्सने ते उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे, त्या तर पहिली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर थोडंसं त्यांना त्याचं
2: स्वतःच्या कॅपेबिलिटीज
1: म्हणजे मी का केपेबल आहे, किंवा तुमच्याकडे जे काही प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये माझी केपेबिलिटी कशी आहे, याचा एक अभ्यास ज्याला म्हणतो किंवा त्याचं जे नॉलेज आहे त्यांनी ते मिळवून घेतलं पाहिजे आणि त्याला अतिशय योग्य रीत्याने उत्तर त्याचं दिलं पाहिजे. याच्याकरता एक योग्य उदाहरण म्हणजे UPSC वगैरेचे जे छोटे छोटे आता युट्यूबवर येतात आहे की एक पहिल्या 10 रँकमधला पहिल्या 50 रँकमधला असे जे मुलांना सांगतात, मग तो अक्षरशः तो व्यक्ती सायन्सचा असो, फिलॉसॉफीचा असो, लँग्वेजचा असो, केमिस्ट्रीचा असो, कुठलाही असो, तर त्याला ते विचारतात की तुझ्या या नॉलेजचा तुझा काय उपयोग होईल. तर त्याच्यामध्ये जो जराही थोडा मुलगा अटकला की त्याच्या ते इंटरव्ह्यूमध्ये होत नाही. म्हणून त्याला अशा क्लासेस करणं, त्याच्यामध्ये उत्तरं शोधणं, म्हणजे स्मार्टली त्याला हँडल करणं, हे सगळं येणं खूप आवश्यक आहे.
2: खरं तर आपण जेनझीजच्या क्वालिटीज बद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्यामध्ये लीडरशिप स्किल्स असो किंवा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण ही खरी ताकद त्यांच्यामध्ये आहे, ही जाणीव त्यांच्यामध्ये कशी आपण निर्माण करू शकतो?
1: आपण निश्चितच त्यांना सांगू शकतो की तुम्हाला ऑलरेडी डिजिटल नॉलेज चांगलं आहे, ही पिढी चांगली वेल वर्स्ट आहे इतर पिढींपेक्षा, तर तुम्ही आता तुमची पर्सनॅलिटी अशी बनवा की तुम्हाला या पद्धतीने ओळखलं गेलं पाहिजे की याला कुठल्याही व्यक्तीला प्रश्न विचारला किंवा सोल्युशन विचारला तर तो कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकतो किंवा त्याचा उपयोग पण होऊ शकतो. ही हा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता त्याला पण खूप मेहनत करावी लागेल, म्हणजे हे आपोआप तर येणार नाही. आणि त्याच्याकरता त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणजे त्याला आपण म्हणतो चर्चा करणं, डिस्कशन करणं, किंवा एक अशी जशी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजकाल सेमिनार्स आणि कॉन्फरन्स वगैरे घेतो त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन असणं, जर कोणी तुमचा खोडलाय मुद्दा तर त्याला पण जरी चुकला असेल तर चुकू द्यायचा, आपण कमीत कमी त्याला काहीतरी एक साजेश उत्तर तुमच्याकडे पाहिजे, अशा गोष्टींची प्रॅक्टिस निश्चित करावी लागेल. आणि मला असं वाटतं की तो व्यक्ती हे करू शकतो कारण की त्यांनी अनेक प्रकारचं नॉलेज घेतलेलं आहे. फक्त भीती तेवढीच आहे की तो जर एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नसेल, तो वारंवार त्याचं मन इकडे तिकडे पळत असेल, तर मग ते उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून तुमचा फर्मनेस, कॉन्फिडन्स, नॉलेज हे सगळ्याचं एक समीकरण असणं फार आवश्यक आहे.
2: बरोबर. आता आपण क्वालिटीज बद्दल तर बोललोच, पण काही ज्या आपण म्हणतो की काही त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांमध्ये आजकालच्या, तर कोरोना काळाने नेमकं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत किंवा लर्निंग स्टाईल मध्ये काही बदल घडवलेत का?
1: हो ना, मला तर वाटतं की कोरोनामध्ये पण दोन प्रकारची लोक आहे, पण अनफॉर्च्युनेटली ज्यांनी चांगला उपयोग केला ती कमी आहेत. आणि बहुतेकांना कसं झालं की कोरोना आला त्याच्यामुळे एक सिम्पॅथी वेव्ह तयार झाली की त्याच्या घरी कोणी मृत्यूमुखी पडलं, आजारी झालं, त्याचा पैसा जास्त खर्च झाला, तर चला त्याला पास करून टाकलं पाहिजे अशा मुलांना असे पण धोरणं घेण्यात आली, निर्णय घेण्यात आले. आणि परिणाम तसा झाला की मी तर सहज पास होऊ शकतो अशी एक नको ती भूमिका तयार झाली. ती खरं व्हायला नको होती. परिणाम असा झाला की म्हणजे कोरोना बॅच म्हणून अशी एक तयार होऊन गेली, जसं आता झेनझी हे नाव पडलंय तसं कोरोना बॅच अशी पडलेली आहे. आणि तो निगेटिव्हली बोलल्या जातं, त्याला पॉझिटिव्हली नाही बोलल्या जात. याचं कारण असं की ते लोक जास्त प्रमाणात अशी आहे की जे कधी खूप मोठ्या प्रमाणात काही करू शकत नव्हती, पास होऊ नव्हती शकत, ती एका झटक्यात पास झाली. आता परिणाम असा झाला की पास झाल्यानंतर डिग्री तर मिळाली पण नॉलेज नाही ना मिळालं, प्रेझेंटेशन सिस्टम नाही मिळालं, छोट्या छोट्या गोष्टींचं बेसिक्स त्यांना कळले नाही. आणि बेसिक मध्ये साधी व्याख्या सुद्धा असली किंवा एखादं असं टूल असला की जो मला अगदी आतपर्यंत समजला गेला पाहिजे की मी याच्यामध्ये काम करू शकते, असं त्याला होऊ शकलं नाही. ते वरवरचं नॉलेज राहिलं आणि म्हणून ती एक उणीव खूप मोठी झाली. पण मी तुम्हाला सांगते की काही लोकांनी कोरोनाचा खूप चांगला उपयोग केला. मी असं म्हणेन की 30-32% लोक अशी आहेत मी ज्यांनी खरंच त्याचा उपयोग करून घेतला, डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं खूप गोष्टी अशा दिल्या. आणि मग त्याला उपयोग करणारी जी दुसरी बाजू होती, जी ऐकत होती, ती मुलं असू शकतात, ते तुमचे क्लायंट असू शकतात, बँकेचे लोक असू शकतात, चार्टर्ड अकाउंटंट असू शकतात, कोणी पण असू शकतात, त्याच्यामध्ये ते गोष्टी पाठवणं, चर्चा करणं, असं त्यांनी छोटे छोटे ग्रुप्समध्ये घडवून आणलं. आणि मला असं वाटतं की हा कोर्स पण जितक्या छोट्या ग्रुपमधला असेल ना तितकी याचा सक्सेस रेट जास्त आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. खूप जास्त लोकांना 200-200 लोकांना घेतलं तर कोण कुठे लक्ष असतं आपण काही सांगू शकत नाही. पण त्याला याला कदाचित मेहनत जास्त लागेल, पण लोकांपर्यंत त्या भावना पोचतील किंवा लोकांना कळेल की काय असलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोरोना काळामध्ये उणीवा जरी जास्त असल्या तरी अजूनही एक संधी अशी आहे किंवा ती संधी कधी संपत नाही, फक्त ती आपण वेळेवर घेतली पाहिजे. ती जर आपण संधी घेत राहिलो तर मग ज्या ज्या काही आपल्या उणीवा राहिल्या त्यांना आपण भरून काढू शकतो. आपण नेहमी म्हणतो की यू शुड बी ऑलवेज स्टुडंट, आणि तसं जर विचार केला त्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे.
2: आणि जाता जाता आणखी एक विचार असं वाटतंय मला की आजची तरुण पिढी जी आहे आपण म्हणतो आणि जनरली सगळेच म्हणतात की त्यांना अपयश पचवणं हे खूपच कठीण झालंय, तर नेमकं या कोर्समुळे त्यांना हे अपयश पचवण्याचं जे धाडस आहे ते अपयशाकडे त्यांनी कसं बघायला हवं?
1: हा पण एक उत्तम प्रश्न आहे की अपयश याच्याकरता कठीण झालंय कारण की आई वडिलांना असं वाटतं, घरच्या लोकांना असं वाटतं की जे आम्हाला मिळालं नाही यांना आपण पटकन देऊन दिला पाहिजे, तर खरं ते देऊ नये. मला वाटतं इथे पेरेंटिंग रोल परत येतो आणि त्याला वेट करू द्यावं की मोबाईल तुला 12वी झाल्यानंतरच मिळेल, स्कूटी तुला म्हणजे किंवा जे काही तुझ्या हातात व्हेकल द्यायचं आहे ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळेल, अशा अटी मला वाटतं पूर्वीच्या चांगल्या होत्या. तर हा भाग फॅमिली पेरेंटिंग आणि सिस्टमशी पण एक जोडलेला आहे की जो खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःचं पण एक विचार असा करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला कुठेतरी ही गोष्ट येत नाहीये तर ऍक्सेप्ट करणं, आणि त्याला जर वेळ लागत असेल तर त्याला मला परत शिकता येईल किंवा मी शिकावं अशा प्रकाराचा विचारधारा त्यांनी घाई न करता विचार करावा. आणि एक खूप आधी जुनी म्हण आहे की प्रत्येक फेलियर एक पुढची म्हणजे पायरी जिंकण्याकरता एक मार्ग असतो असं आपण नेहमी सांगतोय, तर इथे तो पहिल्या पायरीमध्ये फेल झाला तर तो पूर्ण फेल झाला असं समजतो. तर ही सुद्धा मानसिकता दूर करणं खूप आवश्यक आहे. मल्टिपल फेलियर कॅन मेक यू अ गुड पर्सन और ब्रिलियंट पर्सन असा जो प्रकार आहे तो कुठेतरी हे हरवून गेलेला आहे, आणि म्हणून याच्याकरता मला वाटतं हा एक महत्त्वाचा कोर्स ठरतो की तुम्हाला एक फायटर बनायला पाहिजे आणि जर कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवून घ्यायची असेल तर त्याच्याकरता वारंवार प्रयत्न करणं. आणि फेलियर हा काही जीवनाचा फेलियर नसतो, तो फक्त एक सिस्टमचा फेलियर असतो आणि त्याच्यातनं मग आपल्याला पुढे कसं प्रगतीच्या पथावर जाता येईल असे खूप उदाहरणं आहे. आणि मला असं वाटतं याच्याकरता एडिसनचंच उदाहरण खूप प्रसिद्ध आहे की त्यांनी बल्ब बनवण्याकरता 1000 तो फेलियर झाला पण तो थांबला नाही, आणि जसं मी आधी म्हटलं की सातत्य असलं पाहिजे आणि तो आज जगातल्या मध्ये आपण सगळे जिथे आज हे सगळ्या गोष्टींचा उपयोग करतोय तो त्याच्याचमुळे करू शकतो. तर असे विचार वारंवार आयडल रोल मॉडेल्स आपल्या समोर ठेवणे फार आवश्यक आहे.
2: छान छान. खरंच मॅडम, आजच्या या संवादातून जेनझीचं बदलतं जग, त्यांच्यासोबतची आव्हानं आणि त्यांना योग्य दिशा देणारं शिक्षण याविषयी अत्यंत अशी महत्वाची माहिती मिळाली. आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही जर बदलत्या काळासोबत स्वतःला अपडेट करायचं असेल तर अशा उपक्रमांचा म्हणजेच मॅनेजमेंट फॉर जेनझी हा कोर्स नक्कीच तुम्ही जॉईन करा. यातून तुम्हाला बऱ्याच संधी उपलब्ध होतील अशी मी आशा करते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहां या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकिजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकिजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.
2: सोती रातों में जागी.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो, ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50s च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90s च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आरडी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादों की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं। हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे। आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे।

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994333. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मन भावन 90.8 FM.
2: नए वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून, बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो आणि आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आपलेपणा असावा, अर्थात आपला स्वाभिमान जपून त्यासाठी कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका। त्यात तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल। बदल हवा असेल तर प्रथम स्वतः बदला। कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार आणि अनुसरून देखील करणार। रामकृष्ण हरी।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

श्रीराम समर्थ 8 मे भगवंताचे अनुसंधान राखावे. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतो. तसेच शरीराचे आहे, शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याच्या मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी शुक्रणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताच्या अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे, अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही, तो उड्या मारील उड्या मारील वाकडा तिकडा पोहेल. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. त्याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्तीशिवाय कशाचाही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे, तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवनातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही, तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहील आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, तू मला आपला म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये मी आपलं स्वागत करते. आज शुक्रवार दिनांक 8 मे. आजचा दिवस म्हणजे माणुसकी आणि सेवाभावाचं प्रतीक आहे. जागतिक रेडक्रॉस दिन मानवतेची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या जीन हॅनी ड्युनॉन्ट यांचा आज जन्मदिवस. हा दिवस जगातील सर्व स्वयंसेवक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक थॅलेसेमिया दिवस या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. स्वामी चिन्मयानंद, महान आध्यात्मिक गुरु आणि चिन्मय मिशनचे संस्थापक यांची आज जयंती. त्यांनी भगवद्गीतेचा संदेश जगभर पोहोचवला. हॅनी ड्युनॉन्ट रेडक्रॉसचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्काराचे पहिले मानकरी. तर पुण्यतिथी आहे देवी प्रसाद राय चौधरी, प्रसिद्ध भारतीय शिल्पकार आणि चित्रकार, ज्यांनी श्रम की विजय हे प्रसिद्ध शिल्प घडवलं. आणि आजची बोधकथा, एका जंगलात आग लागली होती. एक छोटी चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून आगीवर टाकत होती. हे पाहून एक हत्ती असून म्हणाला, तुझ्या थेंबर पाण्याने ही आग विझणार आहे का? चिमणी शांतपणे म्हणाली, मला माहिती आहे आग विझणार नाही, पण जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तात्पर्य हेच, तुमचं योगदान किती मोठं आहे यापेक्षा तुमची नियत आणि प्रयत्न किती प्रामाणिक आहेत हे महत्त्वाचं असतं. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. शुभदिन आयरो आपण ऐकत आहात. माणुसकी हाच खरा धर्म आणि सेवा हाच खरा मार्ग. ज्या दिवशी तुमच्या हाताने एखाद्या गरजूला मदत होते तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ दिवस असतो. चांगल्या विचारांची सुरुवात हीच दिवसाची सर्वात चांगली मुहूर्तमेढ आहे. आज रेडक्रॉस दिनानिमित्त आपणही संकल्प करूया की आपल्या परीने कोणाचं तरी दुःख कमी व्हायला प्रयत्न करूया. माणुसकी जपूया, आनंदी राहूया. धन्यवाद. शुभदिन आयोरेमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: कृषि संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उंदीर हे नाव काढल्याबरोबर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आणि कावर नको राहायला, किती मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर आपल्याला त्रासदायक आहेत. घरातील नुकसानीबरोबर शेतातील नुकसानीत सुद्धा त्यांचा फार मोठा हिस्सा आहे. विशेषतः गव्हासारखं जर पीक असेल तर त्यामध्ये उंदीरापासून होणारं नुकसान आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे उंदीर आहेत, या उंदीराचं प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडं जाणून घेऊया. आज आपण पाहतो की उंदीर हे पिकांनाच नुसतं नुकसान करत नाहीत, तर ठिबक सिंचन सारख्या ज्या नळ्या आहेत, ठिबक सिंचन संच जे आहेत, त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. तर उंदीराचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही एकाच प्रकारच्या उपाययोजना ह्या प्रभावशाली दिसत नाहीत. म्हणून एकाच वेळी अनेक उपाययोजना आपल्याला उंदीराच्या व्यवस्थापनासाठी करणं गरजेचं असतं. उंदीर जे आहेत हे ऊसाच्या शेतात ऊस कुरतडून खातात, गव्हाच्या शेतामध्ये गव्हाचं सुद्धा कुरतडून नुकसान करतात. तर हे काही महत्वाचे पिकं ज्याच्यामध्ये त्यांचं नुकसान दिसतं. ठिबक सिंचनाचा जसं मी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लॅटरलचे जे तुकडे करण्याचं जे काम आहे ते सुद्धा उंदरामुळे बऱ्याच वेळा आपल्याला आढळतं. त्यामुळे पाणी व्यवस्थापनात सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तर उंदीर व्यवस्थापनाच्या पद्धतीचा जेव्हा अभ्यास करतो तर हा फार मोठा हुशार प्राणी आहे. जसं आपण म्हणतो की सगळे प्रयोग हे सर्वप्रथम उंदरावर केले जातात आणि नंतर माणसावर. तर येऊन आपण जाणू शकतो की किती हुशार प्राणी. तर याच्यासाठी 2-3 एकत्र पद्धती आपल्याला वापरणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे की बा सापळ्याद्वारे आपण उंदिराचा बंदोबस्त केला पाहिजे. सापळा याचा अर्थ असा की बा उंदीर जिवंत पकडून देणारे सापळे किंवा वंडर ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, ते आपण जर वापरले तर एकावेळी जास्तीत जास्त उंदीर पकडले जातात. सुरुवातीला आपण पिंजऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करतो की पिंजऱ्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लागणारं खाद्य ठेवायचं, उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात आणि एकदा पिंजऱ्यात गेला उंदीर बाहेर येत नाही आणि त्याचा नाश करू शकतो. पण सगळ्यात प्रभावशाली पद्धत आपण आज जी आजही सांगतो ती म्हणजे विषारी आमिषाचा वापर, ज्याला पॉयझन बेड्स असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड नावाचं उंदीरनाशक आपण शिफारस केलेलं आहे. तर झिंक फॉस्फाईड धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल, म्हणजे साधारणतः एक भाग झिंक फॉस्फाईड आणि 50 बॅग धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल आपण जर एकत्र केलं तर साधारणतः 1 किलो धान्याच्या भरड्यासाठी 20 ग्रॅम जे आहे ते आपल्याला झिंक फॉस्फाईड लागतं आणि थोडंसं गोड तेल लागतं. तर सुरुवातीला काय करायचं की बा शेतामध्ये असणारे बिळं आपण पाहिजे आणि बिळामध्ये हा जो धान्याचा भरडा किंवा आपण जो पिठाचा उंडा तयार केलेला आहे तो, त्यानंतर मग आपण जे झिंक फॉस्फाईडयुक्त जे आमिष तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की 1 किलो भरड्यासाठी साधारणतः 20 ग्रॅम जे आपण वापरणार आहोत झिंक फॉस्फाईड आणि थोडंसं गोड तेल, याचे चांगल्या प्रकारे आमिष तयार केलेले जे गोळे आहेत किंवा छोट्याशा गोळ्या आहेत त्याच्या, त्या आपण त्या बिळामध्ये टाकायचे आणि ते लिपून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की हे उंदीर ते खातील आणि त्यांचा नाश होईल. तर झिंक फॉस्फाईडचा वापर सुद्धा आपण करू शकता, पण करत असताना हा वापर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार करावा. झिंक फॉस्फाईड हे अतिशय घातक विष आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण प्रभावीशीलरित्या करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. म्हणून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14
1: बुद्धी हे माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. माणसाला लाभलेल्या या शक्तीमुळेच त्याला निसर्गातल्या अनेक तत्वांचं गूढ उकलता आलं आणि आपलं जीवन अधिकाधिक सुखी करता आलं. माणसाच्या बुद्धीची दौड वेगानं चालू आहे. या बुद्धीचा माणसाला रास्त अभिमान आहे, पण निसर्गाला नमवणारा हा मानव कुठंतरी थिटा पडतो. त्यालाही कशाचं तरी पुढे नमावं लागतं. त्याची बुद्धी पराभूत होते हे सत्य सांगणारं हे सुभाषित. यदा विनाशो भूतानां दृश्यते कालोचिदितः तदा कार्ये प्रद्याम्यति नरः कालं वशं गतः. काळानं ओढवलेला माणसाचा विनाश जेव्हा जवळ दिसू लागतो तेव्हा काळाच्या अधीन झालेले लोक कर्तव्याच्या बाबतीत चुका करतात. प्रयत्न करूनही ज्या अदृश्य पण सर्व सामर्थ्यवान कारणामुळं माणसाचं इप्सित साध्य होत नाही त्या कारणाला मग तो देव, दैव, काळ असं काहीतरी नाव देतो. इथं याच काळाचा उल्लेख आहे. अखेर माणसाचं अस्तित्वच या काळाच्या हातात आहे आणि माणसाच्या आयुष्यात पूर्णविराम टाकावा असं जर त्यानं योजलं तर मनुष्य काहीही करू शकत नाही. ज्या बुद्धीचा त्याला एवढा अभिमान तीच का कोण जाणे चुका करू लागते. याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे या व्यक्ती कर्तव्य कर्मात चुकत राहतात. इथंच माणसाची बुद्धी पराभूत होते, कारण ती विपरीत झालेली असते. मग किती प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की माणसानं बुद्धीवर भरोसा ठेवू नये किंवा तिचा वापर करू नये. काळाचं सामर्थ्य सांगताना मनुष्याला निराशावादी बनवावं हा हेतू नाही, तर अखेर मनुष्याच्या कर्तृत्वालाही मर्यादा आहेत हे लक्षात घ्यावं आणि अहंकाराचा वारा लागू देऊ नये हे सुचवण्याचा हेतू आहे. दैवम चैवात्र पंचमम, दैव हे पाचवं कारण आहे हे सांगताना भगवद्गीतेचाही हेतू तोच आहे. दैव वा चिकवावा हा नाही. बुद्धीचं, ज्ञानाचं महत्व नेहमीच मोठं मानलंय आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारावर, निर्णयावर अनेकांचं भवितव्य अवलंबून असतं तेव्हा तर विवेकाला, ज्ञानाला, संयमाला फार महत्व येतं. या सुभाषितात तेच तर सांगितलंय. अकृतात्मनम मासाद्य राजा नमयते रमता समृद्धानी विनश्यती राष्ट्राणी नगराणी च. मनावर ज्ञानाचा संस्कार नसलेला, अन्यायाच्या ठिकाणी आसक्त असलेला राजा लाभल्यानं समृद्ध राष्ट्र आणि नगर नाश पावतात. राजाच्या निर्णयावर राष्ट्राचं भवितव्य अवलंबून असतं तेव्हा योग्य निर्णय घेण्याची शक्ती राजाजवळ असली पाहिजे. ती लाभण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे ज्ञान. राजा स्वतः ज्ञानी बहुश्रुत असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तो स्वतंत्रपणे विचार करू शकेल. आणखी एक लक्षण म्हणजे न्याय्य बुद्धी, जागृत असणं. ही दोन्ही असली तर त्या राजाच्या नेतृत्वाखालील राष्ट्र ऐश्वर्याचं शिखर गाठतं. या उलट या दोन्हीच्या अभावी समृद्ध राष्ट्रही भिकेला लागतं. आपला एखादाही निर्णय चुकीचा राष्ट्राचा इतिहास पालटू शकतो. हे ध्यानात घेऊन राजानं ज्ञान आणि न्यायबुद्धी यांची कास धरली पाहिजे. यासाठी चांगल्या सल्लागारांची गरज असते. एकटा राजा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याला कौटिल्य अर्थशास्त्रात एक सुरेख उपमा दिलेले, चक्रमेकम न वर्तते, एक चाक चालू शकत नाही. ते त्याला दुसऱ्याची साथ लाभली म्हणजे अखंड गती प्राप्त होऊ शकते. मुळात एक चाक चालणं कठीण आणि तेही मोडकं असलं तर मग सारच संपलं.
2: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्रोते हो, रेडिओ मन भावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुम्ही तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
4: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कभी कभी ऐसा होता है कि हम जिस चीज़ की तलाश में पूरी उम्र भटकते हैं, जब वो अचानक हमारे सामने आ जाती हैं तो हम ठिठक जाते हैं. हमें लगता है कि क्या हम वाकई इसके काबिल हैं. कबीर साहब आज एक ऐसी ही विवशता और अहोभाव की बात कर रहे हैं. वे उस प्रियतम को खोजने निकले थे और वो अचानक सामने खड़ा मिल गया, लेकिन उस नूर के सामने कबीर को अपना ही अस्तित्व धुंधला नजर आने लगा. आज का दोहा परमात्मा की उज्ज्वलता और मनुष्य की विनम्रता का अद्भुत संगम है. आइए जानते हैं उस मिलन के क्षण की झिझक क्या है. श्रोताओं, इस दोहे में कबीर साहब ने आत्मा को एक दुल्हन के रूप में और परमात्मा को प्रियतम के रूप में चित्रित किया है. जा कारण मैं ढूंढता सम्मुख मिलिया आई, तन मैली पिव उजला लागी न सको पाई. जा

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनः प्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आर जय शुभांगी सोबत आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या खास कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा करत करत त्यांच्या उपक्रमांविषयी, प्रवासाविषयी जाणून घेतो. तर आजसुद्धा आपल्यासोबत आहेत श्रीमती शीतल डिगंबर सोनार, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सोनवद बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव, येथे त्यांची सेवा त्या देत आहेत. एमए डीएड शिक्षण असून त्यांना नुकताच पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड विनोबा ॲपतर्फे देण्यात आलेला आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: मॅडम सुरुवातीला सांगा, सुरुवातीला तर तुमचं अभिनंदन तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्याबद्दल. आणि कितव्यांदा मिळतोय हा अवॉर्ड?
1: मॅडम माझी सुरुवात मी सांगते. मी आधी बदली व्हायच्या आधी जीप शाळा चिंचपूर येथे कार्यरत होती. मग मध्यंतरी आमच्या आता बदल्या झाल्या, 8 महिने झाले मला बदली करून. मग नव्या शाळेवर गेल्यावर सुरुवातीला मला खूपच म्हणजे बोर व्हायचं, कारण त्या आधीच्या मुलांशी जी नाळ जुळलेली राहते आमची, तर तिकडे मला 15 दिवस खूप जड गेलं. म्हणजे मला डायरेक्ट रडू यायचं की बदली एक तर मे मध्ये व्हायला पाहिजे होती किंवा जून मध्ये व्हायला पाहिजे होती. मग थोडा महिनाभर मला त्रास झाला. मग कुठेतरी त्या पोरांशी मी जुळली. मग कुठेतरी माझं चित्त लागायला लागलं त्या शाळेवर. मग मी रोज बघितलं त्या मुलांमध्ये 10 ते 5 माझा वेळ कुठे जायचा मॅडम, की मोबाईल पण बघायला वेळ नसायचा. माझ्या मुलींचा फोन यायचा ना, तर तोही बघायला वेळ नसायचा. मग माझ्या मैत्रिणीने, मी आज तिचं नाव तिला धन्यवाद देते, दीपालीला, की तिने मला सुचवलं की तू व्हिडिओ बनव आणि विनोबा ॲपला टाक. मलाही सुरुवातीला हे आवडायचं नाही, पण मग मी व्हिडिओ करत गेली, मुलांचा रिस्पॉन्स इतका छान भेटला मॅडम, तर मला हा अवॉर्ड पहिल्यांदा मिळाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, मी क्लस्टरला नाही, ब्लॉकला नाही, तर डायरेक्ट जिल्ह्यावरचा घेतला. या 6 महिन्यात मी पहिला पुरस्कार घेतला, तोही जिल्ह्यावरचा घेतला.
0: क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा.
1: धन्यवाद.
0: सांगा ना, कुठले कुठले उपक्रम तुम्ही घेतले मुलांकडनं?
1: मॅडम मी सगळे घेतले, जे शिक्षणाच्या व्यतिरिक्त पण घेतले, म्हणजे इव्हन मातीकामापासून किल्ला बनवण्यापासून सगळं सगळं घेतलं मुलांचं. याच्यात मॉर्निंग असेंब्लीपासून सुरुवात केली, मॉर्निंग असेंब्ली, स्पेलिंग बी, स्पोकन इंग्लिश, कविता वाचन, महावाचन, त्याच्यात इंग्लिश, मराठी सगळं घेतलं त्यांचं. मग जसं जसं घेत गेली तसं तसं त्या मुलांना उत्सुकता, म्हणजे अगदी माझे 34 मुलांमधले 32 मुलं व्हिडिओमध्ये सहभागी असतात. मग मी डिवायडेशन करून घेते त्यांचं, याला आज स्पोकन इंग्लिशला घेतलं ना, तर याला स्पेल बीला टाकायचं, आणि मॉर्निंग असेंब्लीला तर सगळ्यांनाच टाकतो.
0: सगळ्यांनाच. अच्छा अच्छा. कसा असतो हा अनुभव प्राथमिक वयोगटातील मुलांशी संवाद साधताना किंवा त्यांना हँडल करताना?
1: खूप छान वाटतं मॅडम. कसं असतं, आमच्याकडे ना ग्रामीण भागातली मुलं असतात, म्हणजे ते असं प्रांजळ मनाने आमच्याजवळ सगळं शेअर करतात. इव्हन घरी आईने रागवलं तरी ते आमच्याजवळ, जसं आम्ही एंट्री करतो की ते लाईव्ह न्यूज कसे असतात ना, ब्रेकिंग न्यूज सारखे, ते तसे धावत आमच्याकडे येतात. मॅडम हे झालं, मॅडम तसं झालं, ते सांगून अगदी 0 मिनिटात मोकळे होतात. काय काय झालं किंवा 5 ला शाळा सुटल्यानंतर पासून, तर सकाळी आम्ही 10 ला येईस तोपर्यंतच सगळं ते भराभरा भराभरा सांगून मोकळे होतात. म्हणजे आमचा दिवस सुरू व्हायला आम्हाला बॅकग्राऊंड सगळं कळून गेलेलं राहतं की आत्ता यांच्यासोबत असं वागायचं, कोणाला रागवलेलं असलं, कोणाला मारलेलं असलं, तर आम्हाला ती आयडिया येऊन जाते आज याच्याशी कसं ट्रीट करायचंय.
0: आणि किती छान वाटतं ना, आपण थोड्या वेळापूर्वी रागवलेलं असतं तोच मुलगा आपल्याशी लगेच थोड्या वेळाने येऊन बोलतो.
1: तुम्हाला आता एक इन्सिडेंट सांगते मॅडम. मी आमच्याकडे दिवाळीनंतर काय होतं, ऊस तोड कामगार मुलं असतात ना, ते चालले जातात आणि वीटभट्टीवाले. मग जसे आमच्याकडचे जातात तसेच दुसरीकडचे मुलं आमच्या गावात येतात. मग मी असा शोध लावून घेतो आम्ही त्यांचा, आणि ते शाळेत आले तर मी आनंदाने बसू देते. कारण का, ते मुलं गेल्यानंतर माझा वर्ग पूर्ण भरलेला, मला पूर्ण वर्ग भरलेला आवडतो. मग ती मुलगी, आमचा निपुणचा पेपर चालू होता, निपुणची परीक्षा आमची मुंबईला होते. आता तिचं नाव नसल्यामुळे मी काही तिचा पेपर घेऊ शकली नाही. मग ती आली माझ्याजवळ, मॅडम माझा पण पेपर घ्या ना. मग ठीक आहे म्हटलं, आता काहीतरी आपण जुगाड करू, हिला नुसतं मोबाईलला बोलू देऊ. मग ती आली, मॅडम तुमचा मोबाईल तर फारच खराब झाला आहे. म्हटलं हो ना बाई, पगार झाला नाही, घेईल नंतर. मॅडम तुम्ही काळजी नका करू, मी मोठी झाली ना तुम्हाला आयफोन घेऊन.
0: क्या बात आहे, किती छान.
1: ती वीट भट्टीवर काम करणारी मुलगी, मला खूप आनंद झाला मॅडम. मी म्हणजे माझ्या 17 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये असं विसरू शकणार नाही
0: की भरून गेल्यासारखं झालं असेल त्यावेळेला
1: ती. आणि आयफोन सांगते मॅडम की किती ह्या मुलांची टेक्नॉलॉजी, आयफोन प्रो मॅक्स असे नावं मुलं सांगायला लागले की मला पण माहित नाही, ते त्यांना माहिती होते.
0: पण किती मनमोकळेपणाने तिने सहज बोलून गेली आणि ते आपल्या मनात कोरलं गेलं, किती छान वाटलं. हेच असतं शिक्षकाची एक वेगळी संपत्ती ही असते
1: की ज्यातून निस्वार्थ
0: प्रेम असतं आणि तेच समाधान खरं असतं. छान. आणखी काय अनुभव आहेत तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातले, तेही शेअर करू शकता.
1: अनुभव तसे खूप छान छान मॅडम, म्हणजे अविस्मरणीयच असतात हे अनुभव की मुलांशी. आजही मी आता माझ्या आतापर्यंतची ही चौथी शाळा आहे, त्या मुलांचे फोन येतात. आता पहिल्या बॅचचे मुलांचे लग्न झाले समजा, हा तर त्यांचेही फोन येतात, त्यांच्या मुलांनाही ते घेऊन येतात भेटायला. खूप छान वाटतं की आपण मुलांना दिलेलं हे काही कोणत्या का रूपाने होईना आपल्याला ते त्याची पावती परत मिळते. चांगल्या याच्यावर नोकरीला लागले. आता एक इन्सिडेंट, हा मी रेल्वेने जात असताना एक विद्यार्थी मला भेटला. मी त्याला ओळखलं नाही मॅडम, कारण तो आता बराच मोठा होऊन गेलेला पहिल्या बॅचचा. मॅडम तुम्ही मला ओळखलं का? मी म्हटलं नाही. तो म्हणतो मी दीपक. मग त्याने शाळेचं नाव सांगितलं. अरे हो, मग तो पाया वगैरे पडला. म्हणजे आपण दिलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे हे मला त्याच्या याच्यातून दिसून आलं.
0: अजून कुठल्या उपक्रमासाठी तुम्ही काय करा? म्हणजे आपण जसं म्हणतो कृतियुक्त शिक्षण दिलं गेलं पाहिजे, सध्याची म्हणजे गरज आहे ती. तर कृतियुक्त शिक्षण देण्यासाठी कुठल्या कुठल्या उपक्रमातून तुम्ही त्यांना शिकवतात?
1: आता बघा मॅडम, पूर्वी कसं होतं, आता खडू आणि फळा इतकंच. आता आम्ही दररोज जे अध्यापन करतो ते कृती बेसनेच आमचं अध्यापन चालतं.
0: बरोबर.
1: आता समजा मॅथचं एखादा घटक घ्यायचा आहे, तो कृतीनेच, म्हणजे त्या मुलांनाही आम्ही सोबत घेऊन कृती अध्ययन अध्यापन आमचं चालू असतं. आता एखादा उपक्रम घ्यायचा आहे, आनंद मेळावा घ्यायचा आहे, मग त्या आनंद मेळाव्यात ते मुलं काय करतात, स्वतः तयार केलेल्या वस्तू बऱ्याचदा आणतात. मग त्यांना कृती आपण विचारतो, मग त्यांना ती सांगता आली पाहिजे. आम्ही बऱ्याचदा त्यांना रेफर करतो की शक्यतोवर स्वतः. मग आम्ही गॅस विरहित ऍक्टिव्हिटी, मग त्या मुलांनी मग ते सँडविच, म्हणजे ते स्वतः केल्याचा त्यांना हा स्वतः अनुभव घेतात. आणि दुसरी गोष्ट सांगते, आता आम्ही पोषण आहारात जो भाजीपाला टाकतो की नाही तो तर परसबागेचा घेतोच, पण त्या व्यतिरिक्त तो कमी पडतो ना, मग आम्ही बाजारातून आणतो. मग आम्ही रोज 2 जोड्या लावतो त्यांच्या आणि बाजारात पाठवतो. मग ते डायरी घेऊन जातात आणि मी त्यांना सांगते की बघा दुकानदार काय देतोय, किती वजन ते लक्ष ठेवायचं. मग ते सांगतात मॅडम आज एवढंच वजन ठेवलं होतं, आज एवढंच ठेवलं होतं. मग ते बरोबर कृतीयुक्त म्हणजे त्यांच्या लक्षातही
0: येतं.
1: मग हा मग जी वस्तू महाग असली ही महाग होती ना, मग ही कमी मिळाली मॅडम, ते बरोबर निरोप आणतात.
0: अच्छा, वा वा वा, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि त्यातून त्यांचं शिक्षण हे चालत असतं. खूप छान. आपल्या जे डिजिटल क्रांती झालेली आहे किंवा आपलं जे सगळं आपलं डिजिटल झालेलं आहे, वर्क असो कुठलंही असो, तर ते कसं उपयुक्त आहे तुम्हाला काय वाटतं, कितपत उपयुक्त आहे?
1: मॅडम ते पाहिलं तर तसं खूप उपयुक्त आहे, कारण आज डिजिटल युगात AI शिवाय पर्यायच नाही. आणि पण मुलांच्या हातात जर मोबाईल गेला ना तो काही वेळेला अतिरेक होऊन जातो. मोबाईल खरं जितका चांगला आहे ना तितका प्रचंड तो हानिकारक पण आहे. पण काय बघायचं हे जर मुलांना कळलं ना तर ते व्यवस्थित. आता समजा आम्ही आज शिक्षणाधिकारी साहेबांकडे गेलो, माननीय निलेश पाटील साहेबांनी तेच सांगितलं की फ्रेंच लँग्वेज आता चालू करायची. आम्हालाही खूप आनंद झाला की चला विद्यार्थ्यांच्या आधी आपण विद्यार्थी होऊया, आपण शिकूया आणि मग मुलांना शिकवूया. म्हणजे स्वतः विद्यार्थी व्हायला पण खूप छान वाटतं मॅडम.
0: खरंच. आणि आपण शिकतच असतो, आपल्या आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला भेटते ती प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असते. मग ते आपले विद्यार्थी जरी असले तरी त्यांच्याकडनं आपल्याला बरंच शिकायला मिळतं.
1: मी माझ्या विद्यार्थ्यांकडून दिवसभरात एक तरी गोष्ट त्यांच्याकडून घेते मॅडम. आता तुम्हाला एक प्रसंग सांगते. आमचा आनंद मेळावा होता, मग असे स्टॉल लावले आम्ही. आता स्टॉल लावले म्हणजे तिथे कचरा होईलच, कारण त्या प्लेट वगैरे. मग आम्ही असे खोके ठेवले, खोके कमी पडले, मग डस्टबिन आणले मुलांनी, हे डस्टबिन ठेवूया. मग आता डस्टबिनचा विषय काय होतो, त्याला ते जे झाकण असतं वरचं ते पाय ठेवल्याशिवाय ते ओपन होत नाही, मग प्रत्येक वेळा खाली कोण वाकेल. मग माझ्या चौथीच्या मुलीने एक आयडिया केली, मॅडम थांबा मी सांगते. तिने ती कडी जी होती बादलीची ती डस्टबिनची ती आतून टाकली आणि झाकण बाहेरून, म्हणजे ते जोपर्यंत कार्यक्रम राहील तोपर्यंत ते ओपनच राहील. मग मला पण विचार पडला की आपल्या डोक्यात कसं आलं नाही, जे इला जमलं ते आपल्याला नाही जमलं.
0: तेच म्हणते मी, विद्यार्थ्यांकडनंही बरंच काही आपण शिकत असतो.
1: म्हणजे विद्यार्थ्यांकडून पण मी तर रोज काही ना काही शिकतेच.
0: विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऐपला तर प्रथम मी खूप खूप धन्यवाद देईल मॅडम. विनोबा ऐप आला नसतं तर मी इथे एवढं बोलू शकली नसती आणि मला हा प्लॅटफॉर्म मिळाला नसता.
0: खरंय खरंय. तर छान शेअरिंग होतं विनोबा ॲपद्वारे, एकमेकांना मिळतात, एकमेकांचे आयडियाज मिळतात, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना ते अध्यापन अध्ययनातून सगळं करून घेऊ शकतो. छान.
1: आणि माझी आता एकच इच्छा आहे की माझ्या विद्यार्थ्यांनाही एकदा ह्या रेडिओला आणायचंय
0: नक्कीच,
1: आणि त्यांची मुलाखत
0: नक्की प्रसारित करू. तुम्हाला आतापासून आमंत्रण देते, विद्यार्थी तयार करा, त्यांचा छान कार्यक्रम बसवा आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन या, आपण नक्कीच तो रेडिओवर ब्रॉडकास्ट करूया. चालेल चालेल. जाता जाता भावी शिक्षकांना काय सांगाल?
1: भावी शिक्षकांना मी हेच सांगेल मॅडम की आपण शिक्षक म्हटल्यानंतर आपल्यावर भविष्याची जी पिढी आहे ती आपल्यावरच अवलंबून आहे, म्हणून आपलं शिक्षकाचं वर्तन असं असलं पाहिजे की त्या विद्यार्थी पण तसाच घडला पाहिजे. विद्यार्थी म्हणजे नुसतं विषय शिकवले म्हणजे ते त्याचं शिक्षण नव्हे, तर त्याच्या कौशल्य आणि त्याच्या ज्या क्षमता आहेत त्या ओळखून त्याच्या कलागुणांना जर वाव दिला तर तो विद्यार्थी भविष्यात नक्कीच मोठा होईल आणि आपल्यापेक्षाही मोठा होईल, अजून चांगली प्रगती करेल.
0: खरंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जो झटतो शिक्षक तो खरा शिक्षक, आणि जो उत्तम नागरिक घडवतो तो खरा शिक्षक असं मलाही वाटतं. तर खूप छान माहिती मॅडम आपण दिली, तुमचे अनुभव सांगितले, प्रसंग शेअर केले, त्याबद्दल मनस्वी आभार. थँक्यू.
1: धन्यवाद.

0: की तुम्ही कम्युनिटी कनेक्ट वाढवा किंवा फॅमिलीमध्ये जे काही कनेक्शनमध्ये गॅप पडलेली आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की फॅमिली फास्ट असं झालेलं आहे, म्हणजे उपवास आपण करतो फॅमिली फास्ट तसं न करता त्याला परत जोडण्याचा प्रयत्न करा, असं असे काही टर्मिनॉलॉजीज पण आम्ही त्यांना सांगतोय.
1: मॅडम, फ्युचर जॉब मार्केटचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते स्किल जास्त त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या कोर्समध्ये मिळणार आहे का?
0: हा, एक काही उदाहरणं केस स्टडीज म्हणून आम्ही देणार आहोत, कारण तसं तर मग आम्ही या अशा प्रकारच्या विचारांना इतर कोर्सेसमध्ये पण टाकलेलं आहे. विद्यार्थ्यांना जॉब मिळावा याच्याकरता खूप सारे स्किल्स करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला माहितच आहे की आपण इंग्लिश बिझनेस कम्युनिकेशन कोर्स हा घेतला आणि त्याच्यामध्ये पण आपण इंटरव्ह्यू टेक्निक्स पासून किंवा GDP म्हणजे तुमचं ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू असा सगळा विचार केला. मग त्याचबरोबर तुम्हाला समजा एका ठिकाणी जायचंय तर तुमच्या अगदी साध्या वागण्याचं किंवा कसे तुम्ही वागताय त्याचं काय परिणाम होतो, तुम्ही किती चेहऱ्यावरनं कॉन्फिडेंट दिसता, ज्याच्याला आपण थोडक्यात बॉडी लँग्वेज म्हणतो, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कुठेतरी आपण झेन्झीस कडनं खरं तर काही गोष्टी शिकायला पाहिजे, कारण की त्यांना त्या गोष्टी येतात. पण ज्यांना मात्र येत नाही किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी अडचण आहे त्याच्याकरता हे ट्रेनिंग उपयोगाला होऊ शकतं. म्हणजे आपण पहा, पूर्वी तुम्हाला माहित असेल की मिरर समोर उभं राहा आणि बोला असं म्हणायचं,
1: तर आता सराव
0: केला जायचा. आता तुम्ही जे ते जसं आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी फ्रेंच शिकते आहे तर ती पूर्णपणे त्याच्या AI टूलचा वापर करते, म्हणजे ते बोलतात मग ही रिपीट करते आणि ते टूल ते ऐकतं त्याच्यावर तिला मार्क्स देतं. म्हणजे ती कॉशियस आहे की मी जर करेक्ट प्रोनाऊन्सिएशन केलं तरच मला मार्क्स मिळतील, म्हणजे त्याच्यामध्ये तिचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये. असे अनेक विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे की ते अशा पद्धतीने काम करतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी तर निश्चित फायद्याच्या ठरू शकतात. स्किल हे एक वाढवणं आवश्यक आहे, पण फक्त एवढ्या स्किलनी नाही होणार. स्किलचे खूप प्रकार आहे की जे जॉब करता. मी तुम्हाला ते विचारलं जातं की तुम्हाला का वाटतं की तुम्ही या जॉब करता उपयुक्त आहात,
1: असा प्रश्न
0: जनरली विचारला जातो. मग तेव्हा त्यांनी नुसतं कॉन्फिडन्सने ते उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे, त्या तर पहिली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर थोडंसं त्यांना त्याचं
1: स्वतःच्या कॅपेबिलिटीज
0: म्हणजे मी का केपेबल आहे, किंवा तुमच्याकडे जे काही प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये माझी केपेबिलिटी कशी आहे, याचा एक अभ्यास ज्याला म्हणतो किंवा त्याचं जे नॉलेज आहे त्यांनी ते मिळवून घेतलं पाहिजे आणि त्याला अतिशय योग्यरित्याने उत्तर त्याचं दिलं पाहिजे. याच्याकरता एक योग्य उदाहरण म्हणजे UPSC वगैरेचे जे छोटे छोटे आता YouTube येतात आहे की एक पहिल्या 10 रँकमधला, पहिल्या 50 रँकमधला असे जे मुलांना सांगतात, मग तो अक्षरशः तो व्यक्ती सायन्सचा असो, फिलॉसॉफीचा असो, लँग्वेजचा असो, केमिस्ट्रीचा असो, कुठलाही असो, तर त्याला ते विचारतात की तुझ्या या नॉलेजचा तुझा काय उपयोग होईल. तर त्याच्यामध्ये जो जराही थोडा मुलगा अटकला की त्याचं ते इंटरव्ह्यूमध्ये होत नाही, म्हणून त्याला अशा क्लासेस करणं, त्याच्यामध्ये उत्तरं शोधणं, म्हणजे स्मार्टली त्याला हँडल करणं, हे सगळं येणं खूप आवश्यक आहे.
1: खरं तर आपण जेन्झीजच्या क्वालिटीज बद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्यामध्ये लीडरशिप स्किल्स असो किंवा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण ही खरी ताकद त्यांच्यामध्ये आहे, ही जाणीव त्यांच्यामध्ये कशी आपण निर्माण करू शकतो?
0: आपण निश्चितच त्यांना सांगू शकतो की तुम्हाला ऑलरेडी डिजिटल नॉलेज चांगलं आहे, ही पिढी चांगली वेल वर्स्ट आहे इतर पिढींपेक्षा, तर तुम्ही आता तुमची पर्सनॅलिटी अशी बनवा की तुम्हाला या पद्धतीने ओळखलं गेलं पाहिजे की याला कुठलंही व्यक्तीला प्रश्न विचारला किंवा सोल्युशन विचारला तर तो कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकतो किंवा त्याचा उपयोग पण होऊ शकतो. ही हा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता त्याला पण खूप मेहनत करावी लागेल, म्हणजे हे आपोआप तर येणार नाही. आणि त्याच्याकरता त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणजे त्याला आपण म्हणतो चर्चा करणं, डिस्कशन करणं, किंवा एक अशी जशी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजकाल सेमिनार्स आणि कॉन्फरन्स वगैरे घेतो त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन असणं, जर कोणी तुमचा खोडलाय मुद्दा तर त्याला पण जरी चुकला असेल तर चुकू द्यायचा, आपण कमीत कमी त्याला काहीतरी एक साजेश उत्तर तुमच्याकडे पाहिजे, अशा गोष्टींची प्रॅक्टिस निश्चित करावी लागेल. आणि मला असं वाटतं की तो व्यक्ती हे करू शकतो कारण की त्यांनी अनेक प्रकारचं नॉलेज घेतलेलं आहे. फक्त भीती तेवढीच आहे की तो जर एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नसेल, तो वारंवार त्याचं मन इकडे तिकडे पळत असेल, तर मग ते उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून तुमचा फर्मनेस, कॉन्फिडन्स, नॉलेज हे सगळ्याचं एक समीकरण असणं फार आवश्यक.
1: बरोबर. आता आपण क्वालिटीज बद्दल तर बोललोच, पण काही ज्या आपण म्हणतो की काही त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांमध्ये आजकालच्या, तर कोरोना काळाने नेमकं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत किंवा लर्निंग

0: मध्ये काही बदल घडवलेत का?
1: हो ना, मला तर वाटतं की कोरोनामध्ये पण दोन प्रकाराची लोक आहे, पण अनफॉर्च्युनेटली ज्यांनी चांगला उपयोग केला ती कमी आहेत. आणि बहुतेकांना कसं झालं की कोरोना आला त्याच्यामुळे एक सिम्पॅथी वेव्ह तयार झाली की त्याच्या घरी कोणी मृत्यूमुखी पडलं, आजारी झालं, त्याचा पैसा जास्त खर्च झाला, तर चला त्याला पास करून टाकलं पाहिजे अशा मुलांना असे पण धोरणं घेण्यात आली, निर्णय घेण्यात आले. आणि परिणाम तसा झाला की मी तर सहज पास होऊ शकतो अशी एक नको ती भूमिका तयार झाली. ती खरं व्हायला नको होती. परिणाम असा झाला की म्हणजे कोरोना बॅच म्हणून अशी एक तयार होऊन गेली. जसं आता झेनझी हे नाव पडलंय तसं कोरोना बॅच अशी पडलेली आहे. आणि तो निगेटिव्हली बोलल्या जातं, त्याला पॉझिटिव्हली नाही बोलल्या जात. याचं कारण असं की ते लोक जास्त प्रमाणात अशी आहे की जे कधी खूप मोठ्या प्रमाणात काही करू शकत नव्हती, पास होऊ नव्हती शकत, ती एका झटक्यात पास झाली. आता परिणाम असा झाला की पास झाल्यानंतर डिग्री तर मिळाली पण नॉलेज नाही ना मिळालं, प्रेझेंटेशन सिस्टम नाही मिळालं, छोट्या छोट्या गोष्टींचं बेसिक्स त्यांना कळले नाही. आणि बेसिक मध्ये साधी व्याख्या सुद्धा असली किंवा एखादं असं टूल असला की जो मला अगदी आतपर्यंत समजला गेला पाहिजे की मी याच्यामध्ये काम करू शकते, असं त्याला होऊ शकलं नाही. ते वरवरचं नॉलेज राहिलं आणि म्हणून ती एक उणीव खूप मोठी झाली. पण मी तुम्हाला सांगते की काही लोकांनी कोरोनाचा खूप चांगला उपयोग केला. मी असं म्हणेन की 30-32% लोक अशी आहेत मी ज्यांनी खरंच त्याचा उपयोग करून घेतला. डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं खूप गोष्टी अशा दिल्या आणि मग त्याला उपयोग करणारी जी दुसरी बाजू होती जी ऐकत होती, ती मुलं असू शकतात, ते तुमचे क्लायंट असू शकतात, बँकेचे लोक असू शकतात, चार्टर्ड अकाउंटंट असू शकतात, कोणी पण असू शकतात, त्याच्यामध्ये ते गोष्टी पाठवणं, चर्चा करणं असं त्यांनी छोटे छोटे ग्रुप्समध्ये घडवून आणलं. आणि मला असं वाटतं की हा कोर्स पण जितक्या छोट्या ग्रुपमधला असेल ना तितक्या याचा सक्सेस रेट जास्त आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. खूप जास्त लोकांना 200-200 लोकांना घेतलं तर कोण कुठे लक्ष असतं आपण काही सांगू शकत नाही. पण त्याला याला कदाचित मेहनत जास्त लागेल पण लोकांपर्यंत त्या भावना पोचतील किंवा लोकांना कळेल की काय असलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोरोना काळामध्ये उणीवा जरी जास्त असल्या तरी अजूनही एक संधी अशी आहे किंवा ती संधी कधी संपत नाही, फक्त ती आपण वेळेवर घेतली पाहिजे. ती जर आपण संधी घेत राहिलो तर मग ज्या ज्या काही आपल्या उणीवा राहिल्या त्यांना आपण भरून काढू शकतो. आपण नेहमी म्हणतो की यू शुड बी ऑलवेज स्टुडंट आणि तसं जर विचार केला त्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे.
0: आणि जाता जाता आणखी एक विचार असं वाटतंय मला की आजची तरुण पिढी जी आहे आपण म्हणतो आणि जनरली सगळेच म्हणतात की त्यांना अपयश पचवणं हे खूपच कठीण झालंय, तर नेमकं या कोर्समुळे त्यांना हे अपयश पचवण्याचं जे धाडस आहे ते अपयशाकडे त्यांनी कसं बघायला हवं?
1: हा पण एक उत्तम प्रश्न आहे की अपयश याच्याकरता कठीण झालंय कारण की आई वडिलांना असं वाटतं, घरच्या लोकांना असं वाटतं की जे आम्हाला मिळालं नाही यांना आपण पटकन देऊन दिलं पाहिजे, तर खरं ते देऊ नये. मला वाटतं इथे पेरेंटिंग रोल परत येतो आणि त्याला वेट करू द्यावं की मोबाईल तुला 12वी झाल्यानंतरच मिळेल, स्कूटी तुला म्हणजे किंवा जे काही तुझ्या हातात व्हेकल द्यायचं आहे ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळेल, अशा अटी मला वाटतं पूर्वीच्या चांगल्या होत्या. तर हा भाग फॅमिली पेरेंटिंग आणि सिस्टमशी पण एक जोडलेला आहे की जो खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःचं पण एक विचार असा करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला कुठेतरी ही गोष्ट येत नाहीये तर ऍक्सेप्ट करणं आणि त्याला जर वेळ लागत असेल तर त्याला मला परत शिकता येईल किंवा मी शिकावं अशा प्रकाराचा विचारधारा त्यांनी घाई न करता विचार करावा. आणि एक खूप आधी जुनी म्हण आहे की प्रत्येक फेलियर एक पुढची म्हणजे पायरी जिंकण्याकरता एक मार्ग असतो असं आपण नेहमी सांगतोय, तर इथे तो पहिल्या पायरीमध्ये फेल झाला तर तो पूर्ण फेल झाला असं समजतो. तर ही सुद्धा मानसिकता दूर करणं खूप आवश्यक आहे. मल्टिपल फेलियर कॅन मेक यू अ गुड पर्सन और ब्रिलियंट पर्सन असा जो प्रकार आहे तो कुठेतरी हे हरवून गेलेला आहे. आणि म्हणून याच्याकरता मला वाटतं हा एक महत्त्वाचा कोर्स ठरतो की तुम्हाला एक फायटर बनायला पाहिजे आणि जर कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवून घ्यायची असेल तर त्याच्याकरता वारंवार प्रयत्न करणं. आणि फेलियर हा काही जीवनाचा फेलियर नसतो, तो फक्त एक सिस्टीमचा फेलियर असतो आणि त्याच्यातनं मग आपल्याला पुढे कसं प्रगतीच्या पथावर जाता येईल असे खूप उदाहरणं आहे. आणि मला असं वाटतं याच्याकरता एडिसनचंच उदाहरण खूप प्रसिद्ध आहे की त्यांनी बल्ब बनवण्याकरता 1000 फेलियर झाला पण तो थांबला नाही आणि जसं मी आधी म्हटलं की सातत्य असलं पाहिजे आणि तो आज जगातल्या मध्ये आपण सगळे जिथे आज हे सगळ्या गोष्टींचा उपयोग करतोय तो त्याच्याचमुळे करू शकतोय. तर असे विचार वारंवार आयडल रोल मॉडेल्स आपल्या समोर ठेवणे फार आवश्यक आहे.
0: छान छान. खरंच मॅडम, आजच्या या संवादातून जेनझीचं बदलतं जग, त्यांच्यासोबतची आव्हानं आणि त्यांना योग्य दिशा देणारं शिक्षण याविषयी अत्यंत अशी महत्वाची माहिती मिळाली. आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही जर बदलत्या काळासोबत स्वतःला अपडेट करायचं असेल तर अशा उपक्रमांचा म्हणजेच मॅनेजमेंट फॉर जेनझी हा कोर्स नक्कीच तुम्ही जॉईन करा. यातून तुम्हाला बऱ्याच संधी उपलब्ध होतील अशी मी आशा करते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
0: ट्यून इन एनिवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 एफएम, ऑलवेज हैड टची।
1: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला। ती जोडी म्हणजे शंकर जय किशन। त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा। चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया। आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है।

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण। राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय। मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सबको.

यानंतर दिल अपना और प्रीत पर आई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवतो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवतो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग। ओ पी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती। काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी. रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं. तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्नाडे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: ऐकून गेलाय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: छोड़ो
1: चल चला चो हाथ मलोगे समझे
0: अज समझे।

तुझसे क्या शिकवा, दीवाना है दीवाना, मुझसे क्या